भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 252, दशक 20, समास 6, आत्मा गुण निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. भूमंडळ पाहायला गेलं तर ठाई ठाई पाणी आहे, तर कित्येक ओसाड माळरानं आहेत, तिथे जल नसलेली पृथ्वी आहे. त्याप्रमाणे काही दृश्य विस्तारलेलं आहे, काही जाणीव असल्याने शोभत आहे, तर कित्येक उरलेली दृश्य जाणीवरहित आहेत. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीवनी असं शास्त्रात बोललं जातं. जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणा, कृमयो रुद्रलक्षाश्च विशालाक्ष गवादय, स्थावरास्त्रीलक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवा, पाप पुण्य समं कृत्वा नरयोनिस्तु जायते. म्हणजे जगामध्ये 9 लाख जलचर आहेत, 10 लाख पक्षी आहेत, 11 लक्ष कृमी, 10 लक्ष केचर, 9 लक्ष जलचर, 30 लक्ष स्थावर पशु आहेत असं शास्त्रात सांगितलं आहे. अशी 84 योनी आहेत असे जाणते प्राणी आहेत. देहाची मांडणी अनंत आहे, त्याला मर्यादा नाही. अनंत प्राणी होतात जातात, त्यांचं जगात अधिष्ठान आहे, त्यांना जगावेगळी स्थिती नाही. पुढे पंचभूत स्पष्ट दिशेला पोहोचलेली आहेत. कोणी स्पष्ट दिसणारी पृथ्वी, जल, अग्नी, काही अदृश्य म्हणजे वायू आणि आकाश रूपामध्ये आहेत. अंतरात्म्याची ओळख म्हणजे हालचाल, त्याची माहिती सावधपणे ऐका. सुखदुःख जाणता जीव तसाच सदाशिव जाणावा. अंतःकरण पंचक म्हणजे अपूर्व आत्म्याचा अंश आहे. स्थूल देहातील आकाशाचे गुण म्हणजे आत्म्याचे अंश. काम क्रोध शोक मोह भय अज्ञान आणि शून्यत्व सत्व रजतम हे आत्म्याचे गुण आहेत. नाना चालना नाना घृती नवविधा भक्ती चतुर्विध मुक्ती अलिप्तपण सत्ता पुरातन असलेलं चैतन्य श्रवण मनन विवरण हे आत्म्याचे गुण आहेत. दृश्य द्रष्टा दर्शन हे आत्म्याचे गुण आहेत. वेद शास्त्र पुराण अर्थ गुप्त चालत असलेला परमार्थ हे सर्वज्ञपणे समर्थ आत्म्याचे गुण आहेत. बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध शुद्ध विचार पाहणे उपदेश आणि जागृती हे आत्म्याचे गुण आहेत. जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्यावस्था प्रकृती पुरुष मूळ माया पिंड ब्रह्मांड अष्टकाया हे आत्म्याचे गुण आहेत. परमात्मा आणि परमेश्वरी म्हणजे जगदात्मा आणि जगदेश्वरी महेश आणि माहेश्वरी हे आत्म्याचे गुण आहेत. नाम आणि रूप जितकं सूक्ष्म आहे तितकं आत्म्याचं स्वरूप आहे. ही अनेक नावं सांगितली तशी असंख्य आहेत, त्यांना सीमा नाही. आदिशक्ती शिवशक्ती मुख्य मूळ माया सर्व शक्ती नानाजिन्न उत्पत्ती स्थिती हे सर्व आत्म्याचे गुण आहेत. पूर्व पक्ष आणि सिद्धांत गाणं वाजवणं संगीत नाना अद्भुत विद्या हे आत्म्याचे गुण आहेत. ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान असद्वृत्ती सद्वृत्ती केवळ जाणीव मात्र अर्थात विकारापूर्वीची वेळ केवळ स्मृती हे आत्म्याचे गुण आहेत. पिंड ब्रह्मांड तत्वांची परीक्षा तत्वांचा निवाडा उघड विचार पाहणं हे आत्म्याचे गुण आहेत. नाना ध्यान अनुसंधान नाना स्थिती नाना ज्ञान अनन्य आत्मनिवेदन हे आत्म्याचे गुण आहेत. भूतावळी 56 कोटी चामुंडा 9 कोटी कात्यायनी हे आत्म्याचे गुण आहेत. नाना नक्षत्र चंद्र सूर्य तारामंडल ग्रहमंडल हे आत्म्याचे गुण आहेत. देव दानव मानव नाना प्रकारचे जीव सगळा भाव हे सगळे आत्म्याचे गुण आहेत. आत्म्याचे नाना गुण आहेत. परमब्रह्म मात्र निर्गुण निर्विकार आहे. जाणीव अव्यक्त असो किंवा परिपूर्ण असो ती अंतरात्म्याचंच रूप होय. आत्मारामाची उपासना केल्यावर निस्संदेहपणे निरंजन अवस्थेला पोहोचता येतं. तिथे अनुमानाला जागा नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मा गुण निरूपण नाम समास षष्ठ समाप्त.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. लोकांचं मन दुखवणं ही हिंसाच. ही जी सृष्टी भगवंतानं उत्पन्न केलेली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला. चित्रकारानं रंगवलेलं चित्र खोटं असून जे खऱ्यासारखं भासतं त्याला उत्तम चित्र असं म्हणतात. भगवंताचे होऊन जी कला येईल ती खरी, भगवंतानं आपल्याकडून जे करवून घेतलं ती कला समजावी, जे कर्म भगवंताकडं न्यायला मदत करतं ती कलाच आहे. या कलेमध्ये मनाला गुंतवणं आणि उद्योगात राहणं ही भगवंत सेवाच आहे. मन म्हणजे कल्पनांचं मूर्त स्वरूप. मन चंचल आहे तोपर्यंत देहाला सुद्धा स्वस्थता नाही. मनाची चलबिचल होते म्हणूनच अभ्यास करायला पाहिजे. मनाला शिक्षण देणं याचं नाव अभ्यास करणं. मनाची विश्रांती हीच खरी विश्रांती आहे. सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी वैचित्र्य आढळतं. प्राण्यांच्या कितीतरी जाती आहेत, माणसंसुद्धा एकासारखी एक कुठं असतात, पण सर्वांमध्ये भगवंत मात्र सारखाच ओवलेला आहे. जगामधले प्राणी एकमेकाला मारक असूनसुद्धा कसे जगतात हे पाहिलं म्हणजे आश्चर्य वाटतं. जगामध्ये माणूस आणि वाघ दोघंही राहतात, परंतु दोघांनाही एकमेकांची भीती असते, म्हणून एक दुसऱ्याला सहसा मारत नाहीत. ज्याच्यामुळं दुसऱ्याच्या हिताचा घात होतो अशा कृती करणं हे हिंसेचं लक्षण समजावं. भगवंताच्या आड येणाऱ्या वस्तूंची हिंसा करणं ही अहिंसाच आहे, पण आपल्या स्वार्थाकरता आणि बडेजावाकरता लोकांचं मन दुखवणं ही हिंसा समजावी. दुसऱ्याचं मन दुखवणं म्हणजे भगवंताचं मन दुखवणं आहे. आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातूनसुद्धा होत नाही, तर मग इतरांनी आपल्या मनासारखं वागावं असं म्हणणं हे काही बरोबर नाही. आपल्याकडं बायका चातुर्मासामध्ये नियम करतात. उदाहरणार्थ रोज एक वात लावायची, उजव्या हातानं पाणी प्यायचं वगैरे वगैरे. तर वास्तविक हे कसले नियम? तुम्ही एक वात लावली काय आणि दोन वाती लावल्या काय? शेवटी दिवा लावावाच लागतो. त्यापेक्षा मी कुणाचं अंतःकरण दुखवणार नाही असा नियम करावा. प्रथम 4 महिने करावा आणि मग वर्षभर पाळावा आणि नंतर मग जन्मभर ठेवावा. काही बायका चातुर्मासात मीठ सोडतात. असं आळणी खाणारी बाई जेवायला बसली असताना मीठ वाढायला आलेल्या बाईला दुरूनच नको नको नको नको म्हणते, कारण न जाणो चुकून मीठ किंवा मिठाचा पदार्थ पानात पडायचा. आता हे जसं ती सांभाळते त्याप्रमाणे आपण कुणाचं अंतःकरण न दुखवण्याचा नियम केला की आपण किती बेतानं बोलू आणि कुणी आलं तर आपण किती काळजीपूर्वक वागू. भगवंत चहूकड आहे असं आपण म्हणतो, पण त्याप्रमाणे वागत नाही, याला काय करावं? भगवंताचे होऊन त्याच्या नामात राहावं हाच एक उत्तम मार्ग आहे. अंतःकरण न दुखवता बोलणं हे वाचेचं तप असं म्हणतात.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 36व्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न JRD टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत. पण JRDंच्या कर्तृत्वाचा विस्तृत आढावा घेण्याआधी जमशेटजींचे ज्येष्ठ चिरंजीव सर दोराबजी, जे आधी टाटा अँड सन्सचे प्रमुख होते, त्यांचं योगदान आपण जाणून घेऊ, नाहीतर दोराबजींवर अन्याय केल्यासारखं होईल. JRDंचे वडील RD आणि दोराबजी यांनी मिळून टाटा अँड सन्सची भरभराट केली. दोराबजी जरी थकले होते तरी त्यांनी अखेरपर्यंत काम करून टाटांना एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं. भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं श्रेय त्यांच्या नावावर आहे. 1920 आणि 1924 ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंचा खर्च त्यांनी स्वतःच्या पैशातून केला. त्यांची पत्नी मेहरबाई यांनी बॉम्बे वुमन प्रेसिडेन्सी कौन्सिल स्थापन करून भारतीय महिलांना इंटरनॅशनल वुमेन्स कौन्सिलमध्ये प्रवेश मिळवून दिला. टाटांच्या 3 कापड मिल्स, पोलाद कारखाना, 3 विद्युत प्रकल्प, टाटा केमिकल्स या उद्योगांची पायाभरणी आणि विस्तार दोराबजींच्याच काळात झाला. दोराबजींना भारतात रेडियम इन्स्टिट्यूटची स्थापना करायची इच्छा होती. त्या संदर्भात अभ्यास करण्यासाठीच ते जर्मनीला गेले होते, पण तिथं असतानाच दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. पण आपल्या मृत्यूची चाहूल आधीच त्यांना लागली असावी म्हणून युरोप दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी एक विश्वस्त संस्था स्थापन केली आणि आपल्याकडल्या सगळ्या वस्तू या ट्रस्टकडे सोपवल्या. मंडळी, या ट्रस्टनं दोराबजींच्या मृत्यूनंतर अनेक कल्याणकारी आणि संशोधनात्मक संस्थांची स्थापना केली आणि टाटांच्या नावलौकिकात भर घातली. त्यामध्ये टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल हे असं हॉस्पिटल आहे की ज्यामध्ये देशविदेशातून कॅन्सरचे रुग्ण येतात. अत्यंत महागडे असलेले कॅन्सरचे उपचार इतर देशांच्या तुलनेमध्ये या ठिकाणी अत्यंत कमी दरात केले जातात. त्याचप्रमाणे या ट्रस्टनं स्थापन केलेल्या इतर संस्थांमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थांचा समावेश आहे. JRDंचा समावेश आपोआपच या ट्रस्टमध्ये देखील विश्वस्त म्हणून झाला. सर दोराबजी यांच्या मृत्यूनंतर नवरोजी सकलातवाला हे टाटा उद्योग समूहाचे प्रमुख बनले. पण त्यांच्या काळात भारतात आर्थिक मंदी होती, त्यामुळे फारसे नवीन उद्योग सुरू न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो काळाच्या ओघात बरोबरच होता. सकलातवाला हे टाटा अँड सन्सचे ज्येष्ठ संचालक होते आणि जमशेटजींच्या बहिणीचे सुपुत्र होते. पण आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी त्यांना फारसा अवधी मिळाला नाही. ते युरोपच्या दौऱ्यावर असताना 1938 त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर टाटा अँड सन्सचं अध्यक्षपद रिकामं झालं. यावेळी सगळ्या संचालकांनी एकत्रितपणे विचारविनिमय केला आणि JRDंना चेअरमनपदी बसवण्याचा निर्णय घेतला. मंडळी, यावेळी JRDंचं वय होतं अवघं 34 वर्षांचं. अर्देशीर दलाल या नावाचे एक संचालक टाटा अँड सन्समध्ये होते. त्यांचा मात्र जे आर डींना चेअरमन करण्यासाठी विरोध होता. त्याचं कारण असं होतं की स्पोर्ट्स कार, विमानं यांच्यामध्ये रस असलेली ही जे आर डींसारखी पोरसौदा व्यक्ती टाटांसारख्या बड्या उद्योग समूहाचं चेअरमनपद कसं काय सांभाळू शकेल अशी त्यांना शंका होती. त्यामुळं अर्देशीर दलाल हे संचालक वगळता इतर सर्व संचालकांनी एकमुखानं जे आर डींना चेअरमनपदी बसवलं आणि लवकरच जे आर डींनी आपल्या कर्तृत्वानं त्यांची ही निवड अगदी यथार्थ होती हे सिद्ध केलं. मंडळी, टाटांच्या उद्योग समूहाचं अध्यक्षपद सुयोग्य व्यक्तीकडेच दिलं जावं, मग भलेही ती व्यक्ती टाटांच्या घरात जन्मलेली असो वा नसो. ही जमशेटजींनी सुरू केलेली परंपरा टाटा अँड सन्सनं पुढं चालवली आणि त्याच परंपरेनं जे आर डी हे अध्यक्ष म्हणून आरूढ झाले. पुढे त्याने आपली निवड सार्थ होती हे दाखवूनच दिलं. मंडळी, एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या पदावर येते तेव्हा तिला त्यावेळी जी परिस्थिती असेल ती स्वीकारून तिला अनुसरून निर्णय घ्यावे लागतात. जे आर डी अध्यक्ष झाले तो काळ आर्थिक मंदीचा होता. दुसरं महायुद्ध संपत आलं होतं. भारतात स्वातंत्र्याचा लढा तीव्र झाला होता. जे जे महापुरुष होऊन गेले किंवा ज्या ज्या व्यक्तींनी काही विशेष कर्तृत्व गाजवलं त्या त्या व्यक्तींच्या कारकिर्दीची सुरुवात अत्यंत विपरीत परिस्थितीत झालेली आपल्याला आढळते. मग ती श्रीराम श्रीकृष्णांसारखी अवतारी व्यक्तिमत्व असोत की शिवरायांसारखे महापुरुष, अशी माणसं परिस्थितीपुढे झुकत नाहीत तर परिस्थितीवर स्वार होतात. स्वतःला बदलण्यापेक्षा ते परिस्थिती बदलण्यासाठी हिंमत ठेवतात. जे आर डींची अध्यक्ष म्हणून एंट्री अशाच वातावरणात झाली. सर्व संचालक मंडळ गोंधळलेल्या अवस्थेत होतं. त्यांनी जे आर डींना अध्यक्ष म्हणून तर बसवलं पण आता पुढची जबाबदारी जे आर डींची होती. जे आर डींनी इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली नव्हती. त्यांच्याजवळ तांत्रिक ज्ञानाचा अभाव होता. अर्थात जे आर डींना ही उणीव आयुष्यभर जाणवत राहिली पण ही उणीव त्यांनी वाचनानं भरून काढली. मंडळी, वाचन ही एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला शाळा कॉलेजात न जाता प्रगल्भ बनवते. फक्त शिकण्याची इच्छा हवी. जे आर डी अशाच प्रकारची व्यक्ती होते. त्यामुळे ते इतर संचालकांच्या नेहमीच दोन पावलं पुढं असायचे आणि ज्या गोष्टी त्यांना समजायच्या नाहीत त्या गोष्टी ते त्या त्या क्षेत्रातल्या इतर तज्ज्ञ व्यक्तींकडून समजावून घ्यायचे. त्यामध्ये त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. आपला अध्यक्षपद त्यांनी कधीच त्या आड येऊ दिलं नाही. मंडळी, जे आर डी तसे मिश्किलही होते. कधीकधी ते डोळे मिचकावीत म्हणायचे, मला संचालकांनी सामान्य सैनिकांवरून एकदम जनरलपदी नेऊन बसवलं आहे. पण खरं तर ती त्यांची योग्यताच होती. मंडळी, इतर कंपन्यांनी आदर्श घ्यावा असं काम जे आर डीने त्या काळात उभं केलं. जे आर डींनी विविध क्षेत्रातले तज्ज्ञ आणि बुद्धिमान माणसं निवडली आणि त्यांना टाटामध्ये आणलं. आर्थिक मंदीच्या काळात त्यांनी केलेला हा उद्योग इतरांच्या चेष्टेचा विषय झाला होता. पण जे आर डींना त्याची पर्वा नव्हती. इतर कंपन्या जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हाच तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करीत असत. पण जे आर डींनी मात्र त्याच्या उलट केलं. त्यांनी आधी अशा गुणी माणसांना आपल्याकडं सामावून घेतलं आणि नंतर त्यांच्यासाठी पद निर्माण केलं. अशा अनेक गुणी आणि बुद्धिमान माणसांनी टाटांसाठी मग अफाट योगदान दिलं. जे आर डींनी कायमच नैतिकतेला आणि सचोटीला प्राधान्य दिलं. टाटांच्या भरभराटीचं रहस्य यामध्येच आहे मंडळी. जे आर डीनं माणसांची उत्तम पारख होती. माणसं शक्यतो प्रामाणिकच असतात यावर त्यांचा विश्वास होता, त्यामुळे ते आपल्या माणसांवर संपूर्ण विश्वास टाकत होते. प्रत्येक बुद्धिमान माणसाची काम करण्याची स्वतःची एक पद्धत असते. जे आर डींनी त्यांना आपल्या पद्धतीनं काम करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलं. ते त्यांच्या कामात क्वचितच हस्तक्षेप करायचे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी एखादा दुसरा अपवाद वगळता कोणाला कामावरून काढलं अशी वेळ आली नाही. त्यामुळे टाटामध्ये काम करणारी माणसं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी तर झालीच, पण टाटांच्या नावलौकिकाला साजेसं काम त्यांच्या हातून झालं. आपण नोकर नसून टाटांची ही कंपनी आपलीच कंपनी आहे. आपण करीत असलेलं काम हे फक्त त्यांचं नसून आपलंही आहे. ही आपलेपणाची भावना लोकांमध्ये निर्माण करण्यात जे आर डी कमालीचे यशस्वी ठरले. अर्थतज्ज्ञ दिनशॉ, वकील जे डी चोक्सी, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला, होमी मोदी, कर्नल सहानी, रुसी मोदी, डॉक्टर जॉन मथाई, ए डी श्रॉफ, सुमंत मुळगावकर, दलाल तळावलीकर, अजित केरकर, पेंडसे, अशा टाटांमध्ये कार्यरत असणाऱ्या बुद्धिमंतांची आणि नामवंतांची यादी खूप मोठी आहे. त्यांना हेरून जे आर डींनी आपल्या टाटा समूहात सामावून घेतलं. या सगळ्या बुद्धिमान मंडळींना सांभाळण्यात आणि त्यांच्यामध्ये आपण जे काही करीत आहोत त्यामुळे देशसेवेसाठी आपला हातभार लागतो आहे ही भावना निर्माण करण्यात जे आर डी कमालीचे यशस्वी ठरले. मंडळी, कुठलंही काम सुयोग्य पद्धतीनं करायचं असेल तर त्याचा सर्व बाजूंनी अभ्यास करायला हवा. त्यासंबंधीचे सर्व तपशील आकडेवारी सकट गोळा करायला हवेत. यावर जे आर डींचा भर असायचा. त्यामुळे आपल्याकडे काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी तशा पद्धतीनं काम करायची सवय लावली. साधारण, अंदाजे यासारखे शब्द त्यांना आवडत नसायचे. जेव्हा एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा असायचा तेव्हा सगळ्या प्रकारची आकडेवारी त्यांना हवी असायची. त्यामुळे त्या संदर्भातील पुढील निर्णय घेणं त्यांना सोपं व्हायचं. अशा प्रकारची आकडेवारी गोळा करण्यासाठी त्यांनी स्टॅटिस्टिक्स हा स्वतंत्र विभाग सुरू केला. तेव्हा अशा प्रकारचा विभाग कुठल्याही उद्योगात अस्तित्वात नव्हता. सरकारसुद्धा आपल्याला लागणारी आकडेवारी मागील काही वर्षांच्या जुन्या अहवालांवरून करीत असायचे. त्यावेळी टाटांकडे उपलब्ध असणारी आकडेवारी आणि तपशील एवढे अद्ययावत असायचे की सरकारी अधिकारीसुद्धा टाटांकडून आकडेवारी आणि डिटेल्स घ्यायचे. स्टॅटिस्टिक्स विभाग सुरू करताना जे आर डींनी त्यावेळी मुंबई सरकारमध्ये काम करणाऱ्या वाय एस पंडित या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि त्यांची स्टॅटिस्टिक्स विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली. याच वाय एस पंडितांनी पुढं 28 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि टाटांच्या प्रगतीला हातभार लावला आणि जे आर डींनी केलेली त्यांची निवड सार्थ ठरवली. पुढे याच स्टॅटिस्टिक्स विभागाला जोडून जे आर डींनी अर्थ विभाग अर्थात इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट सुरू केलं. डॉक्टर जॉन मथाई यांनी या विभागाचं प्रमुख पद सांभाळलं. मंडळी, आजच्या या भागामध्ये एवढंच. आज आपण इथं थांबूया. जे आर डींचं हे प्रेरणादायी चरित्र पुढच्या भागातही आपण पाहणार आहोतच. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता आपला निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिल ने कहां हो तुम. आजच्या या एपिसोडमध्ये एक वेगळा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करतोय. मित्रांनो, आजच्या काळामध्ये पारितोषिक मिळवण्यासाठी प्रत्येकाची स्पर्धा चालू असते. ही स्पर्धा कधी कधी इतक्या वाईट पातळीला जाऊन पोचते की अक्षरशः पैसे देऊन पारितोषिक विकत घेतली जातात. असे अनेक उदाहरणं आहेत. पण असं असताना सुद्धा एका अभिनेत्याने त्याला मिळालेला फिल्मफेअरचा पुरस्कार चक्क नाकारला होता. आणि हे नाकारण्याचं कारण देखील वैयक्तिक नव्हतं, तर खूप वेगळं आणि महत्त्वाचं होतं. हा अभिनेता होता प्राण. आणि हा किस्सा आज तुमच्यासोबत शेअर करण्याचं कारण, 12 जुलै हा अभिनेता प्राण यांचा स्मृती दिन आहे. 12 जुलै 2013 या दिवशी वयाच्या 93 वर्षी त्यांचं निधन झालं. भारतीय सिनेमाच्या खलनायकांचा जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा एकच नाव आपल्या डोळ्यापुढे येतं, प्राण. खूप मोठी इनिंग खलनायकाची त्यांनी खेळली होती. आणि खलनायक इनिंग संपल्यानंतर त्यांनी कॅरेक्टर रोलमध्ये तितकंच सुंदर अभिनय करत आपली कला कारकिर्द पुढे चालू ठेवली होती. आज प्राण यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हा एक वेगळा किस्सा. मित्रांनो, भारतीय सिनेमाचे ऑस्कर म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार. आजही या पुरस्काराचा दर्जा आणि त्याचा प्रभाव रसिकांवर अबाधित आहे. हा पुरस्कार मिळणं हा प्रत्येक कलावंतांसाठी एक ड्रीम प्रोजेक्ट असतो. पण असं असतानाही स्वतःला मिळालेला पुरस्कार अभिनेता प्राण यांनी चक्क नाकारला होता. आणि हा पुरस्कार नाकारण्याचं कारण देखील तितकंच स्ट्रॉंग होतं आणि प्राण यांचे मोठेपण अधोरेखित करणारा होतं. मित्रांनो, हा किस्सा 1972 फिल्मफेअर अवॉर्डच्या वेळेसचा आहे. त्याकाळी फिल्मफेअरचे अवॉर्ड आधीच डिक्लेअर व्हायचे. कार्यक्रमात फक्त त्याचं प्रदान केले जायचे. आत्ताच्यासारखं सेलिब्रिटीला बोलवून मग एखादं कार्ड काढून अवॉर्ड स्टेजवर डिक्लेअर करणं हा प्रकार नव्हता. तिथे त्या काळात अवॉर्ड आधीच डिक्लेअर व्हायचे. अभिनेता प्राण यांनी हा पुरस्कार वैयक्तिक कारणासाठी नाकारला नव्हता. या फिल्मफेअर अवॉर्ड फंक्शनमध्ये प्राण यांना सोहनलाल कंवर यांच्या बेईमान या सिनेमातील रामसिंग या हवालदाराच्या भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार त्यांनी नाकारला कारण याच फिल्मफेअर सोहळ्यात याच बेमान चित्रपटाचे संगीतकार शंकर जयकिशन यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. आणि कुणाशी टक्कर देऊन, तर चक्क कमाल अमरोही यांच्या पाकीजाला. पाकीजाचं संगीत गुलाम मोहम्मद यांनी दिलं होतं. मित्रांनो, आज बेईमान या चित्रपटातील एकही गाणं आठवायचं म्हटलं तरी आपल्याला आठवत नाही. आणि पाकीजा या सिनेमातील एकूण एक गाणं आपल्याला लख्ख आठवतं. प्रश्न फक्त एवढाच नव्हता. पाकीजाचे संगीतकार गुलाम मोहम्मद यांचं निधन 1966 झालं होतं. पाकीजाचा निर्मितीचा कालावधी हा 10 ते 12 वर्षाचा होता. पाकीजाची नायिका मीना कुमारी हिचं निधन देखील सिनेमाच्या रिलीजनंतर काही दिवसातच झालं होतं. एकूणच पाकीजाच्या बाबतीत गुणवत्तेसोबतच एक सांत्वनाची भावना देखील होती. असं असतानाही त्यावर्षी एक नाही, दोन नाही, तर चक्क 5-5 पारितोषिके बेईमान या सिनेमाला मिळतात ही भावना कुणाही रसिकाला चीड आणणारी होती. प्राण यांची अवस्था देखील वेगळी नव्हती. त्यांनी काय करावे? त्यांनी चक्क स्वतःला मिळालेला पुरस्कार नाकारला
आणि निषेध व्यक्त केला. आज पुरस्कारासाठी लॉबिंग करणारे बघितल्यानंतर प्राणचे हे वेगळेपण आणखी उठून दिसते. प्राण इतक्यावरच थांबले नाहीत बरं का, त्यांनी चक्क फिल्मफेअर मासिकाचे संपादक करंजिया यांना एक पत्र लिहिले आणि आपला निषेध व्यक्त केला. अर्थात तुम्ही म्हणाल याचा इम्पॅक्ट काय झाला, इम्पॅक्ट काही झाला नाही. प्राणला पुढे एकही फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला नाही. नामांकने मिळाली पण पुरस्कार एकही मिळाला नाही. 1997 साली त्यांना जीवनगौरव पुरस्कार मात्र फिल्मफेअरकडून मिळाला. एवढंच काय ते यातला फायदा म्हणता येईल तर एवढाच झाला. प्राण यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार देखील मिळाला होता. आज प्राणशिवाय आपण भारतीय सिनेमाचा इतिहास लिहू शकत नाही इतकं मोलाचं काम प्राण यांनी केलेलं आहे. मित्रांनो, आज 12 जुलै प्राण यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने हा एक वेगळा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर केला. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू.

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मन नावाचं अदृश्य इंद्रिय नक्की कुठे असतं याबद्दल नक्की माहिती नसली तरी आपल्या सगळ्यांच्या शरीरात ते राहत असतं आणि याचा उल्लेख वारंवार आपल्या बोलण्यातही येत असतो. रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक बालवयात आपले तोंडपाठ होतात आणि थोडंसं मोठं झाल्यावर रेडिओवर लागणाऱ्या निरनिराळ्या गाण्यांमधून या मनाशी आपली ओळख होत जाते आणि पुढे पुढे तर आपल्याही नकळत आपल्या बोलण्यात वारंवार त्याचा उल्लेख यायला लागतो. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं, बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला, रे मना आज कोणी बघ तुला साध घाली, मन पिसाट माझे अडले रे मन माझे भुलले, मन तळ्यात मळ्यात अशा असंख्य गाण्यांमधून हे मन सारखं आपल्या कानात गुणगुणत असतं. याच मनाविषयी आजचे आघाडीचे गीतकार आणि कवी गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं गाणं पाहूया, ज्याचे शब्द आहेत, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान असे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. माया, प्रेम, ममता, स्नेह, आपुलकी या अदृश्य भावना ज्यावेळेस स्पर्शातून व्यक्त होतात त्यावेळेस पाऊस आल्यावर मोराने आनंदाने पिसारा फुलवावा त्याप्रमाणे हा मनमोर देखील आनंदी होतो. आता समाज माध्यमांवर आपला जास्तीत जास्त वेळ जात असल्यामुळे पूर्वी असणारे नात्यांचे रेशीम बंध आता बरेचसे सैल झाले आहेत, पण आपण जर नातेसंबंध घट्ट रुजवले तर आपलं मन खूप म्हणजे खूपच खुश होतं. वाऱ्याच्या वेगाशी

कधी कधी स्पर्धा करणाऱ्या या मनाच्या तळाशी जाऊन बसलेली एखादी नाजूक आठवण पावसाच्या दिवसात त्या आठवणीत गुंतलेल्या भावनांसह तरारून वर येते आणि मनाच्या पृष्ठभागावर हलकेच आनंद तरंग उमटवत राहते. आकाशी स्वप्नांचा हरपून भान शिरते, आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते, सावरते बावरते घडते अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊनी वार पाण्यावरती फिरते अन क्षणात फिरूनी आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे. आपले पाय जरी जमिनीवर असले किंवा आपण काहीही काम जरी करत असलो किंवा काही विचार जरी करत असलो तरी आपलं मन हलकेच त्यातून स्वतःची व्यवस्थितपणे सोडवणूक करून घेतं आणि आकाशात फिरताना घारीपेक्षाही जास्त उंचीवरून सहज फेरफटका मारून येतं. याच मनाचं एखाद्या कातर संध्याकाळी काय बिनसतं ते माणसालाही समजत नाही, पण अशा वेळेस मन प्रसन्न होण्याऐवजी उदास होतं, ज्याचे परिणाम अर्थातच त्याच्या मालकाला भोगावे लागतात. काही काही वेळा अचानक अशी परिस्थिती उद्भवते की हे मन गांगरून जातं, त्यातूनही स्वतःला सावरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा या मनाचा तोल जातो आणि असं का घडतंय हे त्यालाही काही केल्या उमगत नाही. पण माणसाच्या मनाची ही अवस्था फार काळ टिकत नाही. आपण जसे झोपाळ्यावर बसून एकदा खाली एकदा उंच असे झोके घेतो, तसंच आशेच्या हिंदोळ्यावर जेव्हा हे मन झोके घेतं झुलायला लागतं तेव्हा कधी पाण्यावर उठणाऱ्या तरंगांमध्ये स्वतःला झोकून देतं, तिथे कंटाळा आला की पुन्हा ते आशेच्या हिंदोळ्यावर आधार घेऊन उंच आकाशात भरारी घेतं. लहान मुलासारख्याच आपल्या मनाच्या अवस्थाही क्षणाक्षणाला बदलत असतात. ऋणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. ऋणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, भाबडे परी भासांच्या मागून पळते, मन उधाण वाऱ्याचे. हेमा मालिनीच्या पायातील घुंगरांच्या पदन्यासावर कधीकधी हे मनही रुणझुणत राहतं. कधी रैना बीती जाय हे गाणं दिवसभर त्याच्या पृष्ठभागावर हेलकावे खात राहतं. कधी एखाद्या कामात ते इतकं गुंतत जातं की तिथेच ते स्वतःला हरवून बसतं. कधी प्रेयसीच्या काळ्याभोर डोळ्यांच्या डोहात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेत राहतं, तर कधी मोहाच्या क्षणिक सुखाच्या क्षणांना भुलून वेड्यासारखं त्या क्षणांमागे धावत राहतं. चुकतं धडपडतं खरं, पण मग मोहाचे होणारे भास खरोखरीचे समजून ती चूक ते पुन्हा पुन्हा करत राहतं. अशा वेळेस वाऱ्याचा वेग, भावभावनांचा गहिवर, नात्यांचे बंद या सर्वच गोष्टी ते विसरून जातं. संगीत दिग्दर्शक अजय अतुल यांनी दिलेलं तितकंच रोचक आणि दिलखेचक संगीत आणि शंकर महादेवन यांचा मुलायम आवाज यामुळे अगबाई अरेच्चा या चित्रपटातल्या या गाण्यानं रसिक श्रोत्यांचं हृदय लगेच काबीज केलं. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मराठी भाषेचं कोड कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. प्रमाण बोली खेड्यावरची शिवराळ, पण माझी ही माय मराठी. माझ्या भाषेचं कौतुक करताना कवी शिवानी थकत नाही. अशा या मराठमोळ्या भाषेच्या शब्दांचा साज शृंगार चढवून तिचं सौंदर्य खुलवणारा एक कवी म्हणजे शांताराम नांदगावकर, मराठी चित्रपटातलं हे एक प्रसिद्ध नाव. आजच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांचीच सुरेल गाणी.

मूळचे कोकणातले असलेले कवी शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेली गाणी ऐकत आहोत आजच्या दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये. मी आहे प्रांजली तुमच्यासोबत. तुम्ही ट्यून केलं आहे 90.8. मित्रांनो, शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं हे कोळी गीत मनाला भिडतं. श्यामा चित्तार आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे कोळी गीत लिहिलं होतं शांताराम नांदगावकर यांनी आणि संगीत होतं प्रदीप विलास यांचं. नांदगावकरांची पहिली कविता त्यांनी 10वीत असताना लिहिली. लहानपणी देवासमोर दिवा लावून अभ्यासाला सुरुवात करत या ज्योतीबद्दल त्यांना आकर्षण वाटत असे तेव्हा त्यांच्या घरी रेडिओवर जी हिंदी गीते लागत त्यातील एक ओळ त्यांना आवडत असे, ती म्हणजे क्षमा जले परवाने आए. मग याच ज्योतीवरून त्यांना ओळी सुचल्या का उगा पतंगा जळसी आणि ती त्यांची झाली पहिली कविता.

अत्यंत सुरेल आणि मराठीमध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेलं हे गाणं गायलं होतं आशा भोसले यांनी. संगीतकार होते अनिल अरुण आणि लिहिलं होतं शांताराम नांदगावकर यांनी, ज्यांच्याबद्दल बोलत आहोत आजच्या दिल ने पुकारा या कार्यक्रमामध्ये. खरोखरच हे गीत म्हणजे मराठीतलं मैलाचा दगड ठरलेलं आहे. उडती चाल असलेलं हे गीत श्रोत्यांना इतकं भावतं की त्या गीताचे रिमिक्सही आज होत आहेत. अशा अनेक अल्लड प्रेमगीतांना जन्म देणाऱ्या नांदगावकरांचं बालपण अतिशय हलाखीचं गेलं. भावसंगीताची साथ लाभल्याने त्यांना एक मार्ग मिळाला. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई हे गाणं त्यांनी एका कार्यक्रमात ऐकलं आणि आपणही काहीतरी लिहावं असं त्यांना मनातून वाटू लागलं, सुचू लागलं. संगीतकार दशरथ पुजारी यांनी हे लिखाण पाहिल्यावर पहिलं गीत ध्वनिमुद्रित झालं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गदिमांनी त्यांच्या रचनांचं कौतुक केलं आणि संधी मिळत गेली.

अजित कडकड यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं दिलीप कोरा या कार्यक्रमात. मित्रांनो, लिहिलं होतं शांताराम नांदगावकर यांनी, संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. हे कर्णमधुर गीत खरोखरच मनाला भिजवून जातं. भावगीतांबरोबर अनेक प्रेमगीते, सहज सुंदर असलेली बालगीते, भक्तिरसपूर्ण गीतं मराठीमध्ये लिहून नांदगावकरांनी मराठी मातीवर एक ठसा उमटवला. अतिशय कमी वेळात गीतरचना करणारे गीतकार म्हणून त्यांची ख्याती होती. अनेक चित्रपटांबरोबर आकाशवाणी करता त्यांनी संगीतिका लिहिल्या, दूरदर्शनसाठी गीतमाल्या लिहिल्या. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन कार्यावरील रचना एकवीरादेवी, साईबाबा, बुद्ध यांच्यावर आधारित श्रद्धा केंद्रित रचनाही त्यांनी लिहिल्या.

भूपेंद्र यांनी गायलेलं एक सुरेल गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. गीतकार होते शांताराम नांदगावकर. मित्रांनो, नांदगावकरांची रेडिओ गीते ऐकत आपली पिढी मोठी झाली. मनामनांना रिझवणारी, भावनांच्या ओलाव्याने भिजवणारी अशी ही आठवणीतली गाणी ऐकत राहूया आणि परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आजच्या पाहुण्यांचं स्वागत करते आणि आपल्या सर्व लोकांचंही स्वागत करते. आजच्या पाहुणे आहे शैला प्रकाश खांडगे मॅडम. लोकसाहित्य घेऊन त्यांनी एम ए केलेलं आहे. महाराष्ट्र कला सांस्कृतिक मंच संस्थेच्या त्या सचिव आहेत. या संस्थेतर्फे गेली 20 वर्षे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन होत असतं, म्हणजे शिबिरं घेतली जातात किंवा महोत्सवांचं आयोजन होतं. अखिल भारतीय महिला लोककला महोत्सव सुद्धा आयोजित केला होता. आता पर्यावरणाचं प्रबोधन कार्य सुद्धा केलेलं आहे. याशिवाय एड्स नियंत्रण संस्थेच्या समन्वयक म्हणून सुद्धा शैलाताईंनी काम पाहिलेलं आहे. आता सध्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिर हे ठाण्यात घेतलं जात आहे. 22 मार्च ते 31 मार्च हा उपक्रम सुरू आहे आणि हे कलाकार घडवण्यासाठी मोफत शिबिर आहे बरं का. तर याच्या आयोजनात सहभाग असलेल्या शैला खांडगे मॅडम यांची मुलाखत घेऊया आणि या शिबिराबद्दल माहिती मिळवूया. शैला, त्यांचं कार्यही जाणून घेऊया. नमस्कार शैला खांडगे मॅडम, स्वागत आहे.
1: नमस्कार मेघनाताई, आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आपण या शिबिराबद्दल माहिती घेऊया. महाराष्ट्र शासनाने पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये शिबिरांचे आयोजन केलेले आहे. वेगवेगळ्या लोककलांची शिबिरं, त्यात हे पारंपरिक लावणी शिकवण्याचं शिबिर माझ्या संस्थेला मिळालं आणि ठाणे येथे ते आता चालू आहे. 22 ते 31 10 दिवसात आम्ही पारंपरिक लावण्या, ज्या की लावण्या तुम्हाला व्हिडिओ मिळणार नाही, मोबाईल मध्ये मिळणार नाहीत, युट्यूबवर मिळणार नाहीत, अशा पारंपरिक लावण्यांचं शिक्षण आम्ही तिथे देत आहोत.
0: बरोबर, या सगळ्या कला जतन केल्याच पाहिजेत आणि पारंपरिक लावण्यांपासून हल्लीच्या व्यासपीठावरच्या लावण्या खूप दूर जात आहेत, नाही का. त्याच्यामुळे आपल्याला हे जतन करण्यासाठी खूप चांगलं होईल शिबिर. शैला, ते मला सांगा, या लावणी शिबिराचं तुम्ही जाहिरात दिल्यानंतर, म्हणजे कार्ड मध्ये मी तुमचा संपर्क म्हणून नंबर बघितला, त्यामुळे तुम्ही आयोजनात आहात, तर काय रिस्पॉन्स होता, काय प्रतिक्रिया लोकांच्या आल्या आणि किती लोकांनी सहभाग घेतला वगैरे सांगाल का.
1: तसं बघायला गेलं तर गेली 20 वर्षे दरवर्षी आपण मे महिन्याच्या सुट्टीत शिबिर घेतो, परंतु लोककलेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा थोडा वेगळा असल्यामुळे जास्त फी देऊन लोक येत नाहीत. 1000 रुपये फी लागली तरी पण लोक यायची नाही, संख्या कमी असायची. सरकारने 1-8 वर्षापूर्वी मला शिबिर दिलं होतं, तेव्हाही अशीच भरपूर संख्या आली होती मुलींची. आणि या वर्षी आताच्या सांस्कृतिक धोरणामध्ये त्यांनी शिबिर घ्यावीत म्हणून ते धोरण स्वीकारलं आणि आता मला हे शिबिर दिलंय. त्यात 100 मुलींनी चौकशी केली, वेटिंगवर ठेवल्यात मुली आणि आता 45 मुली माझ्याकडे शिकतायत. कारण आपण शिबिरात पूर्णतः फी घेतलेली नाही, त्यांना जेवण देतोय, चहा देतोय, नाश्ता देतो आणि त्यांना महाराष्ट्र शासनाकडून प्रमाणपत्रही दिलं जाणार आहे.
0: खूप छान. पण मग आता बाहेर धुळ्याची किंवा कुठली बाहेरची मुलगी आली तर मग तिथे राहील कुठे, तिने आयोजन करायचं ना.
1: पण आता माझ्याकडे डोंबोली, कल्याण, गोरेगाव इकडनं मुली आलेल्या आहेत, त्या रोज येऊन जाऊनच त्रास घेऊन करतायत.
0: अच्छा.
1: पण मी आता तेच पत्रकारांना सांगितलेलं आहे की ठाणे जिल्ह्यासाठी कमीत कमी 5 शिबिरं पाहिजेत. लोकांना लांबून येऊन इथे ठाण्यामध्ये शिकावं लागते आणि आता शिकण्याचा कल जो आहे तो मला खूप चांगला वाटला. म्हणजे त्याच्यात डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत आणि 20 वर्षापासून 65 वर्षापर्यंतच्या महिला शिकतायत.
0: बरोबर.
1: आणि त्या मनापासून शिकतायत. म्हणजे त्या आतापर्यंतची 4-5 शिकून झाली त्या सगळ्या व्यवस्थित करतायत.
0: हा, म्हणजे पूर्वी जो लावणी किंवा या लोककलांकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तो आता बदलत चालला आहे, त्याला एक कला म्हणून त्याच्याकडे बघतायत आणि ही कला अनेक ठिकाणी आपल्याला सादर करता यावी किंवा त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालंय असं काहीसं दृश्य दिसतंय. तर आता हे सुरू झालेलं आहे, त्याच्यात अनेक वेगवेगळ्या प्रसिद्ध कलावती आलेल्या आहेत शिकवण्यासाठी, तर त्या कोण कोण आहेत.
1: पारंपरिक लावणी करणाऱ्या महिला बोटावर मोजण्यासारख्या राहिल्यात. 4-5च महिला आहेत की ज्या पारंपरिक लावणं करतात, बाकी सगळ्या ह्या डीजेवर किंवा फिल्मी लावण्या असे करणाऱ्या महिला आहेत. तर आता मेघा घाडगे ही पारंपरिक लावणी करणारी आहे, प्रमिला लोदगेकर आहे आणि आपल्या मुंबई विद्यापीठात लोककला अकादमीमध्ये शिकवणारी हेमाली शेडगे ही मुलगी आहे आणि माझी सुखदा खांडगे कथक विशारद झालेली आहे, परंतु ती लावणीवर डॉक्टरेट करून लावणीचा अभ्यास करून ती लावणी शिकवते. आणि तेजस्वी सावंत म्हणून आहे की जी क्लास घेऊन लावण्या शिकवते, हे लोक आहेत. आणि वाजवणारे लोक तर लोककला अकादमीचे प्रशिक्षकच आहेत, ते मी बोलवलेले आहेत, त्यामुळे ते लता मंगेशकर, आशा भोसले त्यांच्या बरोबर लावण्या वाजवलेले लोक आहेत, त्यामुळे मुलींना त्याचा खूप फायदा झाला.
0: अच्छा अच्छा. पण मग आता शिबिरामध्ये वादक पण उपस्थित असतात का.
1: हा वादक पण उपस्थित असा लाईव्ह घेतो आपण.
0: अच्छा
1: ही तुम्ही आम्ही जे शिकवलेल्या लावण्या आहेत ते तुम्हाला कुठे रेकॉर्ड मिळणार नाहीत. आम्ही त्यांना आमच्याकडनं रेकॉर्ड करून दिलेले आहेत त्या मुलींना. म्हणजे त्यांना जेव्हा पहिला प्रश्न विचारला की ही लावणी तुम्ही ऐकली आहे का कुठे, तर त्या म्हणाल्या नाही. मग ही लावणी फक्त पारंपरिक जे थिएटर्स आहेत तिथे ह्या महिला सादर करतात आणि तिथे जाणारा वर्ग वेगळा आहे पारंपरिक लावणी बघणारा.
0: अच्छा.
1: हे ऑर्केस्ट्रा टाईप लावण्या असतात त्या सगळ्यांनाच माहिती असतात, पण ह्या पारंपरिक लावण्या ज्या असतात त्यात भक्तिप्रधान लावण्या पण असतात. जे पंढरपूरच्या मंदिरात सुद्धा रुक्मिणीच्या मंदिरात त्या रंगपंचमीनंतर 5 दिवस कार्यक्रम होतो तिथे साजऱ्या केल्या जातात. त्याच्यात भक्तिप्रधान आहेत लावणी म्हणजे शृंगारिकच आहे असं नाहीये.
0: नाहीये भक्तिप्रधान
1: त्यांनी पण लावण्या लिहिल्या. त्या सादर करण्याची कला जी पारंपरिक लावणी संबंधित आहे ती ह्या आताच्या मुलींना माहिती पाहिजे किंवा माहिती व्हायला पाहिजे शहरातल्या मुलींना म्हणून या शिबिराचं आयोजन केलेलं आहे.
0: म्हणजे खूपच छान मला हे कळलं अशा प्रकारे लावणीचं असते.
1: आम्ही जी लावणी शिकवली त्याच्यात कुठेही अश्लीलता तुम्हाला दिसणार नाही. चेहऱ्यावरचे हावभाव सुंदर दिसतील आणि ती 10 वर्षाच्या मुलीपासून 65 वर्षाच्या बाईनी केलेलं सुद्धा वाईट दिसत नाही.
0: अच्छा अच्छा. तर मग त्याचे कवी पण वेगळे असतात आणि मग ते त्या कवींनी त्या लावण्या लिहिल्या.
1: आपण कवी म्हणजे आत्ताच्या लावण्या घेतच नाही फिल्मी, त्यामुळे ज्ञानोबा उत्पात पूर्वीचे जे सगळे शाहीर होऊन गेलेले आहेत त्या शाहिरांच्याच लावण्या आपण शिकवतो, बाकी कुठल्या शिकवत नाही.
0: मी काहीतरी तुमच्या ह्याच्यामध्ये महोत्सवातला आठवते मला काहीतरी चांदीचा तांब्या साखरेने घासला.
1: नाही मी नाशिकची नार. म्हणजे त्या लावण्यांमध्ये काय असतं एखादी स्थळ की आणि काळ घेऊन त्याचं वर्णन त्या लावणीत केलं
0: जातं.
1: नाशिक नाशिक म्हटल्यावर पंचवटी आलं, तिथे ती देवाला जातीये, ती देवाला जाताना चांदीची वाटी घासतीये, मग त्याच्या अदाकारी ज्या आहेत त्या त्याच्यात दाखवल्या जातात.
0: मग
1: त्याच्यात अश्लीलता कुठेच नसते.
0: ही पारंपरिक लावणी होय का?
1: हा याला पारंपरिक लावणी म्हणतात.
0: आणि ते अबलक घोडा वगैरे होते ते
1: घोडा, हा त्याच्यात घोड्याचं वर्णन करताना ती नर्तिका किती वेळा तिची

0: लावणी जतन करण्यासाठी सरकारने काहीतरी धोरण आखलं पाहिजे. त्यासाठी वाई येथे ज्या पद्मश्री यमुनाबाई वायकर होत्या लावणी सम्राज्ञी, त्यांच्या नावाने एक गुरुकुल चालू करावं आणि ज्या मुलींना याच्यात झोकून काम करायचंय त्या मुलींसाठी तिथे शिक्षण देण्यात यावं असं एक मागणी केलेली आहे अभ्यासकांनी. आणि हे जतन होण्यासाठी सरकारने मदत करावी आणि करण्याचं पाऊल ह्या वर्षी घेतलेलं आहे त्यांनी, त्याच्यात यश मिळेल असं मला वाटतंय. की बऱ्याच लोककला आता नष्ट होत चाललेल्या आहेत, त्या लोककला जतन करण्यासाठीच आताचं जे सरकार आहे ते लक्ष देणार आहे. आणि जे संचालक आहेत सांस्कृतिक संचालनाचे विभीषण चौरे साहेब आणि सचिव विकास खारगे साहेब, त्यांनी भयंकर लोक यावर्षी मान दिलेला आहे आणि त्यांचे मी मनापासून आभार मानेन की त्यांनी खरंच लोककला ही शास्त्रीय संगीताबरोबरची लोककला मानली, यात त्यांचे आभार आहेत.
1: नाही, खूप छान अभ्यास केलेली माणसं तुमच्या शिबिरामध्ये व्याख्यान देत आहेत, त्याच्यामुळे हा स्तर सुद्धा शिक्षणाचा उंचावेल. आणि मला सांगा, आता या महाराष्ट्रातील लोककला आहेत सगळ्या, पण मग आपल्या या भारतामध्ये जे दुसरे प्रांत आहेत त्यांच्यामध्ये विविध लोककला त्या वेगळ्या असतात का?
0: हो, प्रत्येकाची लोककला वेगळी आहे. भारतातल्या लोककला प्रत्येकाच्या प्रांताप्रमाणे त्यांच्या भाषेप्रमाणे आहेत. त्यांनाही एकत्र करून दिल्लीचं जे संगीत नाटक अकादमी आहे ते एकत्र करून आपल्या महाराष्ट्रात सुद्धा त्या लोककला आणायचे असतील तर ते खर्च करून दिल्लीचे लोक आपल्याला पाठवतात, त्या बघता येतात आपल्याला लोककला. आणि त्या लोककला ज्या आहेत त्या महाराष्ट्रापेक्षा ते लोक खूप मन लावून करतात.
1: हो, अच्छा.
0: आणि त्यांच्यात एकच अंतरपणा असतो, आपल्या महाराष्ट्रात वैविधता खूप आहे आणि खूप विविध प्रकारची लोककला आहे, त्यांना एकत्र आणणं खूप कठीण होते.
1: अच्छा.
0: पण आताच्या सरकारने ही शिबिरं देऊन सगळ्यांना जागृती आणलेली आहे की याच्यातनं आता लोकांना शिकायला हवं. कीर्तन किंवा भारूड हे जे चार पाच प्रकार लोकांना माहिती होते त्याच्याऐवजी आता बरेचसे प्रकार माहिती व्हायला लागलेत लोकांना.
1: बरोबर. पण आता काही तरुण लोककला अकादमीमध्ये डिग्री घेतली त्यांनी, तर मग त्यांना कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात?
0: नोकऱ्या त्यांना सिरियल मध्ये कामं मिळाली आहेत, सिनेमामध्ये कामं मिळतात. त्यांनी जे काही मराठी ग्रुप केलेले आहेत, मराठी बाणा म्हणा, आता आपले अशोक खंडे जे कार्यक्रम करतात त्याच्यातच 100 विद्यार्थी आहेत, त्यातले जवळजवळ 1/4 विद्यार्थी अकादमीतनं बाहेर पडलेले आहेत. कारण अकादमीमध्ये नुसतं नाच शिकवत नाही तर तिथे गायन, ढोलकी वादन, पेटी वादन, श्लोक साहित्य सगळ्याचा अभ्यास जो पहिल्या वर्षी करतील तो दुसऱ्या वर्षी स्पेशलायझेशन करून त्याच्यातनं बाहेर पडतात मुलं.
1: बरोबर.
0: त्यामुळे वेगवेगळ्या मुली सुद्धा ढोलकी वाजवतात.
1: हो का?
0: मुली सुद्धा संबळ वाजवतात, तिथे संबळ वाजवायला शिकवतात, ढोलकी वाजवायला शिकवतात. आणि त्या मुली मग सोलो कार्यक्रम करून सुद्धा आर्थिक त्यांची प्रगती होतेच त्याच्यातनं.
1: हो हो, ढोलकी वादनाचं तर इतकं वेळ आता परदेशी लोकांनाही आहे.
0: हो, त्यातून मुली खूप उभ्या राहिल्या स्वतःच्या पायावर.
1: हो, मोठा ग्रुप होता मुलींचा ऑस्ट्रेलियामध्ये, मी बघितलं शिवजयंतीला एक मोठा तरुण मुलींचा ग्रुप होता की जो ढोलकी वाजवायला उभा होता आणि त्या छान पेलत होत्या आणि तोलत होत्या, तालात वाजवतही होत्या.
0: विशेष शिबिर घेतलंय तिथे वयाने जास्त असलेल्या महिला अगदी मनापासून आनंद घेतात. लोककला म्हणजे हा आनंद घेण्याचाच प्रकार आहे, याच्यात शास्त्रीय संगीतकता काही नाहीये की बाबा ह्याच तोड्यावर नाचलं पाहिजे, इतकंच नाचलं पाहिजे. तुम्ही स्वैर नाचू शकता त्या लोककला म्हणता.
1: बरोबर.
0: तर खूप आनंदाने ही लोककला आत्मसात केलेली आहे त्यांनी आणि त्यांना धारसाचा आनंद इतका मिळाय की ते आता म्हणाल्या दरवर्षी तुम्ही घ्या मॅडम आम्ही येऊ तुमच्या शिबिराला.
1: बरं. ते काही लावण्यांमध्ये मी सवाल जबाब असं बघितलं होतं, तर सवाल जबाब वगैरे हे पण ते लोककलेमध्ये येत ना?
0: सवाल जबाब हा लावणीचाच एक प्रकार आहे. दोन पार्ट्यांमध्ये एकाने सहकार्याचं एकाने उत्तर द्यायचं, त्याच्यात पण तो अभ्यास पूर्ण आहे की त्याच्यात कोडी घालतात.
1: कोडी घालतात.
0: कोडी घालतात म्हणजे नुसतंच शृंगारिक लावणी नाही तर लावणीत सुद्धा वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याच्यात हा सवाल जबाब आहे. तर याच्यात काही कोडी असतात म्हणजे निसर्गातली काही नारळाचं म्हणजे नारळावर काही रचलेलं असतं ह्याच्यावर, त्याच्यात ते मनोरंजनात अभ्यास पण होतो म्हणजे जनरल नॉलेज पण सुधारतो.
1: म्हणजे पूर्वी पठ्ठे बापूराव पवळा वगैरे यांच्या,
0: पठ्ठे बापूराव छगन बाळा म्हणजे त्यांनी जे केलेल्या लावण्या आहेत त्या नुसत्या शृंगारिक नाहीत किंवा असं मनोरंजनात्मक नाहीये, त्याच्यातून काही बोध होतो लोकांसाठी, तशा लावण्या काही सादर केलेल्या असतात.
1: पण म्हणजे ते बुद्धिमान लोक होते जे लोक असे सादर करायचे.

0: सवाल जबाब
1: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
0: हा बुद्धिमानच होते ते आणि
1: म्हणजे ज्ञानोबा उत्पात पुरुष असून पण लावणी खाली बसून करायचे स्टेजवर, ते उभे राहून नाचले नाहीत कधी, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन आहेत ते एखाद्या बाईला सुद्धा लाजवेल असे ते करायचे, आणि ते स्वतःच लावण्या लिहायचे.
0: लावण्या लिहिणारे लोक हे पुरुष तर असतातच, पण स्त्रियांनी पण लावण्या लिहिल्यात ना हो?
1: स्त्रियांनी लावण्या लिहिलेल्या अजून तरी मला माहितीतले नाहीयेत, सगळे ह्या पुरुषांच्याच लावण्या मला माहिती आहेत. आता नवीन निच्यात ज्या लिहिलेल्या आहेत काही महिला सिनेमातल्या लावण्या, पण त्या सिनेमातल्या लावण्या ते लोककला अवगत करणारी लोक ना मानतच नाहीत.
0: हा म्हणजे हातानं गेली माझ्या साडीला वगैरे हे आहे स्त्रियांना.
1: हा
0: तर त्याच्यामुळे काही लावण्या आहेत चित्रपटातल्या, पण अशा पारंपरिक लावण्यांमध्ये सगळे पुरुषांनीच लिहिलेत ना?
1: पुरुषांनीच लिहिलेले. पूर्वी लावण्या सुद्धा पुरुष म्हणजे पुरुषच करायचे स्टेजवर, बायकांना पूर्वी हेच नव्हतं ना त्या काळात. त्या काळात बायका पण बायका म्हणून पुरुषच साड्या नेसून सगळं काम करायचे.
0: पण आता
1: आताचा काळ असा आलाय की महिला बाहेर पडल्यात, सगळ्या खांद्याला खांदा देऊन अगदी सगळ्या ह्याच्यात करतात. आता दशावतार सुद्धा महिला करतात.
0: हो ना, म्हणूनच मला प्रश्न पडला की हल्लीच्या बायकांमधून लावण्या लिहिणाऱ्या कवयित्री का नाहीत?
1: कमी आहेत बायका.
0: तसं असेल म्हणजे कुठे कुठे असतील, त्यांच्या प्रकाशित झाल्या नसतील, लिहिल्या पण असतील काही लोक, मुठभर असतातच ना प्रत्येक ठिकाणी. असत खेड्यापाड्यामध्ये. आता बहिणाबाई किती उशिरा माहीत झाली लोकांना, तिने कधीच लिहिलं काही असतील सुद्धा. पण
1: हे सगळं मीडियामुळे शक्य होतं सगळ्यांना कळणं. मुलांनी मीडियावर जाऊन खरं म्हणजे आम्ही सांगितलं परवाच व्याख्यानात सांगितलं की मीडियावर जाऊन तुम्ही बॉलिवूडचं किंवा वेस्टर्न बघण्यापेक्षा यमुनाबाई वायकर टाईप करा, गुलाबाई संगमनेरकर टाईप करा, तुम्हाला तिथे पारंपरिक पाहुण्या दिसतील. आणि त्यांची केलेली आदा पण तुम्ही आदर्शी केलेली आहे, ती सोमवारी साडी पूर्ण पदर कुठेही अंग उघडं नाही.
0: हो हो,
1: याला लावणी म्हणतात.
0: हे मात्र अगदी खरं की बाकीचे आता म्हणजे कॅबेरे डान्स जो असतो तो उत्तान शृंगार त्याला काही.
1: एकच उदाहरण देते फक्त, सुलोचना चव्हाण जेव्हा लावणी गायच्या त्या डोक्यावर पदर घेऊन लावणी गायच्या असं वाटायचं की त्या चेहऱ्याकडे बघून भजन गात आहेत. त्या शृंगारिक लावणी गायच्या त्या.
0: हो,
1: कधी त्यांनी डोक्यावरचं पदर ठेवून दिला.
0: हा म्हणजे शब्दामध्ये
1: तरी महाराष्ट्राची शाळा.
0: हो पण त्या गायच्या तेव्हा केवढा परिणाम व्हायचा त्या गाण्याचा,
1: बापरे
0: बापरे. तो परिणाम त्याच्या शब्दातून आहे ना, त्या
1: शब्दातून यायचा.
0: त्यांच्या लावणी नर्तिका नाचत असते जेव्हा म्हणत असतात तेव्हा, नाही का?
1: हो हो नक्कीच नक्कीच.
0: तर ह्या सगळ्याच लोककला टिकल्या पाहिजेत म्हणजे संपूर्ण भारतातल्याच. म्हणजे आता या लावणी नर्तिका पूर्वीच्या ज्या आहेत त्या खूप स्ट्रगल करून आल्या, खूप झुंज देऊन त्या पुढे आल्या आणि मग त्यांची कला सादर झाली आणि मग ती आपल्यापर्यंत आली. आणि मला वाटतं तुम्ही डॉक्टर खांडगे सर आणि तुम्ही शैलाताई खांडगे, तुम्ही सुरुवातीला या लावणी नर्तिकांना व्यासपीठ दिलं होतं ते मला आठवत आहे. 1999 किंवा 2000 साल असेल, पहिला लोककला महोत्सव झाला होता जेव्हा मुंबईमध्ये. हो ना?
1: हो हो नक्कीच. ह्या ज्या लोक लावणी करणारे त्यांचं फक्त एक होळी नंतर 2 महिने 3 महिने असे यात्रा जत्रा.
0: हॅलो, आवाज गेला. आवाज गेला, परत वाक्य घ्या. या ज्या लावणी नर्तिका आहेत पासून म्हणा,
1: या लावणी नर्तिका पूर्वी खेडेखेडे गावांमध्ये जेव्हा यात्रा जत्रा व्हायच्या तिथे त्यांना सुपाऱ्या मिळायच्या आणि तिथे तमाशाचा कार्यक्रम करायच्या आणि त्या 2 ते 3 महिन्याच्या कमाईवर वर्ष काढायच्या. परंतु आता प्रकाश खांडगेंनी 99 साली जेव्हा इथे एक लावणी महोत्सव भरवला आणि मग त्या आपल्या शहरातल्या लोकांना माहिती झाल्या की लावणी पारंपरिक लावणी कशी असते, मग त्यांची आवड निर्माण होऊन त्यांना शहरांमध्ये कार्यक्रम मिळायला लागले. मग सरकार दरबारी त्यांना आता पॅकेजेस चालू केले. जो ज्याचा लावणीचा ग्रुप असेल त्यांना वर्षाला 5 लाख रुपये देतात. काही खरेदी करायची असेल ढोलकी पेटी,
0: बरोबर,
1: त्याच्यासाठी सरकारने ते पॅकेज द्यायला सुरुवात केली. मग त्यांना मानधन द्यायला सुरुवात केली. 50 वर्षाच्या कलावंतांना मानधन देतात दर महिन्याला सरकार.
0: व्हेरी गुड.
1: म्हणजे त्यांना त्यांच्यामध्ये स्पर्धा घेऊन त्यांना पैसे देतात. परत त्यांना पुरस्कार जे ठेवलेत ते 10-10 लाखाचे पुरस्कार ठेवलेले आहेत.
0: अच्छा.
1: एखादी नर्तिका वयस्कर झाली की ती विठाबाई नारायणगावकरच्या नावाने पुरस्कार ठेवलाय तो 10 लाखाचा ठेवलाय.
0: वा वा, म्हणजे खरंच काहीतरी मिळवण्यासारखं आहे
1: म्हणजे. आणि आताच्या सरकारने हे पैसे वाढवले, पूर्वी 5 लाख 2 लाख असे होते, आता त्यांनी डायरेक्ट 10 लाख केलेले आहेत. त्यामुळे 10 लाखात त्यांचं म्हातारपण पण जातं, ज्या अगदीच म्हाताऱ्या झाल्या त्यांना पुरस्कार मिळाला तर 10 लाख त्यांना ते आजारपणाला वापरायला मिळतात, किंवा त्यांना नाचून नाचून त्यांची एकतर पाठीचं गेलेलं असतो आणि त्यांना वृद्ध काळामध्ये आजार येतोच, तर त्यासाठी सरकारची ही भार मोठी हातभार लागलेला आहे आणि त्या मानधनांवर ते जगतात.
0: आपण आता अशी आशा करूया की या वयस्कर झालेले आहेत, वृद्ध झालेले आहेत, कदाचित त्या नाचू शकणार नाहीयेत, आता आयुष्यभर त्यांनी सेवा केली आहे लोककलेची, परंतु तुमच्या शिबिरांमधून नवनवीन कलावती येतील आणि त्या शिक्षण घेऊन आणि अगदी अत्यंत मोठ्या लोकांकडून शिक्षण घेऊन येत आहेत, ज्ञानी लोकांकडून शिक्षण घेऊन येत आहेत, तेव्हा पुन्हा एक लावणीचा काळ येईल की ज्याच्यामधून परत लोककला समृद्ध होईल, नाही का?
1: म्हणूनच आता महाराष्ट्र शासनाचे मी आभार मानते की यावर्षी त्यांनी उपक्रम जो चालू केला तो अगदी स्तुत्य उपक्रम आहे, यातून पुढेही त्यांनी त्याचा मोल घ्यावा आणि आम्हाला प्रोत्साहन द्यावं की जे लोककला खरोखर मनापासून जतन करण्यासाठी काही कार्य करतायत त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि पुढे बघूया आता पारंपरिक लावणी जतन करण्यासाठी अजून.
0: खूप खूप धन्यवाद तुम्ही आज मुलाखत दिल्याबद्दल आणि लावणी शिबिरात
1: होते सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते की मला त्या रेडिओवर मुलाखत देण्याची संधी दिलीत आपण.
0: धन्यवाद शैलताई, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार, नमस्कार.
0: आपण ऐकत होतो शैला खांडगे यांची मुलाखत.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 252, दशक 20, समास 6, आत्मा गुण निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. भूमंडळ पाहायला गेलं तर ठाई ठाई पाणी आहे, तर कित्येक ओसाड माळरानं आहेत, तिथे जल नसलेली पृथ्वी आहे. त्याप्रमाणे काही दृश्य विस्तारलेलं आहे, काही जाणीव असल्याने शोभत आहे, तर कित्येक उरलेली दृश्य जाणीवरहित आहेत. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीवनी असं शास्त्रात बोललं जातं. जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणः, क्रमयो रुद्रलक्षाश्च विशालाक्ष गवादयः, स्थावरास्त्रीलक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवः. पाप पुण्य समं कृत्वा नरयोनिस्तु जायते. म्हणजे जगामध्ये 9 लाख जलचर आहेत, 10 लाख पक्षी आहेत, 11 लक्ष कृमी, 10 लक्ष केचर, 9 लक्ष जलचर, 30 लक्ष स्थावर पशु आहेत असं शास्त्रात सांगितलं आहे. अशी 84 योनी आहेत असे जाणते प्राणी आहेत. देहाची मांडणी अनंत आहे, त्याला मर्यादा नाही. अनंत प्राणी होतात जातात, त्यांचं जगात अधिष्ठान आहे, त्यांना जगावेगळी स्थिती नाही. पुढे पंचभूत स्पष्ट दिशेला पोहोचलेली आहेत. कोणी स्पष्ट दिसणारी पृथ्वी, जल, अग्नि, काही अदृश्य म्हणजे वायू आणि आकाश रूपामध्ये आहेत. अंतरात्म्याची ओळख म्हणजे हालचाल, त्याची माहिती सावधपणे ऐका. सुखदुःख जाणता जीव तसाच सदाशिव जाणावा. अंतःकरण पंचक म्हणजे अपूर्व आत्म्याचा अंश आहे. स्थूल देहातील आकाशाचे गुण म्हणजे आत्म्याचे अंश. काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यत्व, सत्व, रजतम हे आत्म्याचे गुण आहेत. नाना चालना, नाना घृती, नवविधा भक्ती, चतुर्विध मुक्ती, अलिप्तपण, सत्ता, पुरातन असलेलं चैतन्य, श्रवण, मनन, विवरण हे आत्म्याचे गुण आहेत. दृश्य, द्रष्टा, दर्शन हे आत्म्याचे गुण आहेत. वेद, शास्त्र, पुराण, अर्थ, गुप्त, चालत असलेला परमार्थ हे सर्वज्ञपणे समर्थ आत्म्याचे गुण आहेत. बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, शुद्ध, विचार पाहणे, उपदेश आणि जागृती हे आत्म्याचे गुण आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्यावस्था, प्रकृती, पुरुष, मूळ माया, पिंड, ब्रह्मांड, अष्टकाया हे आत्म्याचे गुण आहेत. परमात्मा आणि परमेश्वरी म्हणजे जगदात्मा आणि जगदेश्वरी, महेश आणि माहेश्वरी हे आत्म्याचे गुण आहेत. नाम आणि रूप जितकं सूक्ष्म आहे तितकं आत्म्याचं स्वरूप आहे. ही अनेक नावं सांगितली तशी असंख्य आहेत, त्यांना सीमा नाही. आदिशक्ती, शिवशक्ती, मुख्य, मूळ माया, सर्वशक्ती, नानाजिन्न उत्पत्ती, स्थिती हे सर्व आत्म्याचे गुण आहेत. पूर्व पक्ष आणि सिद्धांत, गाणं, वाजवणं, संगीत, नाना अद्भुत विद्या हे आत्म्याचे गुण आहेत. ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, असद्वृत्ती, सद्वृत्ती, केवळ जाणीव मात्र अर्थात विकारापूर्वीची वेळ, केवळ स्मृती हे आत्म्याचे गुण आहेत. पिंड, ब्रह्मांड, तत्वांची परीक्षा, तत्वांचा निवाडा, उघड विचार पाहणं हे आत्म्याचे गुण आहेत. नाना ध्यान, अनुसंधान, नाना स्थिती, नाना ज्ञान, अनन्य आत्मनिवेदन हे आत्म्याचे गुण आहेत. भूतावळी, 56 कोटी चामुंडा, 9 कोटी कात्यायनी हे आत्म्याचे गुण आहेत. नाना नक्षत्र, चंद्र, सूर्य, तारामंडल, ग्रहमंडल हे आत्म्याचे गुण आहेत. देव, दानव, मानव, नाना प्रकारचे जीव, सगळा भाव, भाव हे सगळे आत्म्याचे गुण आहेत. आत्म्याचे नाना गुण आहेत. परमब्रह्म मात्र निर्गुण निर्विकार आहे. जाणीव अव्यक्त असो किंवा परिपूर्ण असो, ती अंतरात्म्याचंच रूप होय. आत्मारामाची उपासना केल्यावर निस्संदेहपणे निरंजन अवस्थेला पोहोचता येतं. तिथे अनुमानाला जागा नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मा गुण निरूपण नाम समास षष्ठ समाप्त.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. लोकांचं मन दुखवणं ही हिंसाच. ही जी सृष्टी भगवंतानं उत्पन्न केलेली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला. चित्रकारानं रंगवलेलं चित्र खोटं असून जे खऱ्यासारखं भासतं त्याला उत्तम चित्र असं म्हणतात. भगवंताचे होऊन जी कला येईल ती खरी, भगवंतानं आपल्याकडून जे करवून घेतलं ती कला समजावी, जे कर्म भगवंताकडं न्यायला मदत करतं ती कलाच आहे. या कलेमध्ये मनाला गुंतवणं आणि उद्योगात राहणं ही भगवंत सेवाच आहे. मन म्हणजे कल्पनांचं मूर्त स्वरूप. मन चंचल आहे तोपर्यंत देहाला सुद्धा स्वस्थता नाही. मनाची चलबिचल होते म्हणूनच अभ्यास करायला पाहिजे. मनाला शिक्षण देणं याचं नाव अभ्यास करणं. मनाची विश्रांती हीच खरी विश्रांती आहे. सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी वैचित्र्य आढळतं. प्राण्यांच्या कितीतरी जाती आहेत, माणसंसुद्धा एकासारखी एक कुठं असतात, पण सर्वांमध्ये भगवंत मात्र सारखाच ओवलेला आहे. जगामधले प्राणी एकमेकाला मारक असूनसुद्धा कसे जगतात हे पाहिलं म्हणजे आश्चर्य वाटतं. जगामध्ये माणूस आणि वाघ दोघंही राहतात, परंतु दोघांनाही एकमेकांची भीती असते, म्हणून एक दुसऱ्याला सहसा मारत नाहीत. ज्याच्यामुळं दुसऱ्याच्या हिताचा घात होतो अशा कृती करणं हे हिंसेचं लक्षण समजावं. भगवंताच्या आड येणाऱ्या वस्तूंची हिंसा करणं ही अहिंसाच आहे, पण आपल्या स्वार्थाकरता आणि बडेजावाकरता लोकांचं मन दुखवणं ही हिंसा समजावी. दुसऱ्याचं मन दुखवणं म्हणजे भगवंताचं मन दुखवणं आहे. आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातूनसुद्धा होत नाही, तर मग इतरांनी आपल्या मनासारखं वागावं असं म्हणणं हे काही बरोबर नाही. आपल्याकडं बायका चातुर्मासामध्ये नियम करतात. उदाहरणार्थ रोज एक वात लावायची, उजव्या हातानं पाणी प्यायचं वगैरे वगैरे. तर वास्तविक हे कसले नियम? तुम्ही एक वात लावली काय आणि दोन वाती लावल्या काय? शेवटी दिवा लावावाच लागतो. त्यापेक्षा मी कुणाचं अंतःकरण दुखवणार नाही असा नियम करावा. प्रथम 4 महिने करावा आणि मग वर्षभर पाळावा आणि नंतर मग जन्मभर ठेवावा. काही बायका चातुर्मासात मीठ सोडतात. असं आळणी खाणारी बाई जेवायला बसली असताना मीठ वाढायला आलेल्या बाईला दुरूनच नको नको नको नको म्हणते, कारण न जाणो चुकून मीठ किंवा मिठाचा पदार्थ पानात पडायचा. आता हे जसं ती सांभाळते त्याप्रमाणे आपण कुणाचं अंतःकरण न दुखवण्याचा नियम केला की आपण किती बेतानं बोलू आणि कुणी आलं तर आपण किती काळजीपूर्वक वागू. भगवंत चहूकड आहे असं आपण म्हणतो, पण त्याप्रमाणे वागत नाही, याला काय करावं? भगवंताचे होऊन त्याच्या नामात राहावं हाच एक उत्तम मार्ग आहे. अंतःकरण न दुखवता बोलणं हे वाचेचं तप असं म्हणतात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 36व्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न जे आर डी टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत. पण जे आर डींच्या कर्तृत्वाचा विस्तृत आढावा घेण्याआधी जमशेटजींचे ज्येष्ठ चिरंजीव सर दोराबजी, जे आधी टाटा अँड सन्सचे प्रमुख होते, त्यांचं योगदान आपण जाणून घेऊ, नाहीतर दोराबजींवर अन्याय केल्यासारखं होईल. जे आर डींचे वडील आर डी आणि दोराबजी यांनी मिळून टाटा अँड सन्सची भरभराट केली. दोराबजी जरी थकले होते तरी त्यांनी अखेरपर्यंत काम करून टाटांना एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं. भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं श्रेय त्यांच्या नावावर आहे. 1920 आणि 1924 ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंचा खर्च त्यांनी स्वतःच्या पैशातून केला. त्यांची पत्नी मेहरबाई यांनी बॉम्बे वुमन प्रेसिडेन्सी कौन्सिल स्थापन करून भारतीय महिलांना इंटरनॅशनल वुमेन्स कौन्सिलमध्ये प्रवेश मिळवून दिला. टाटांच्या 3 कापड मिल्स, पोलाद कारखाना, 3 विद्युत प्रकल्प, टाटा केमिकल्स या उद्योगांची पायाभरणी आणि विस्तार दोराबजींच्याच काळात झाला. दोराबजींना भारतात रेडियम इन्स्टिट्यूटची स्थापना करायची इच्छा होती. त्या संदर्भात अभ्यास करण्यासाठीच ते जर्मनीला गेले होते, पण तिथं असतानाच दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. पण आपल्या मृत्यूची चाहूल आधीच त्यांना लागली असावी म्हणून युरोप दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी एक विश्वस्त संस्था स्थापन केली आणि आपल्याकडल्या सगळ्या वस्तू या ट्रस्टकडे सोपवल्या. मंडळी, या ट्रस्टनं दोराबजींच्या मृत्यूनंतर अनेक कल्याणकारी आणि संशोधनात्मक संस्थांची स्थापना केली आणि टाटांच्या नावलौकिकात भर घातली. त्यामध्ये टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल हे असं हॉस्पिटल आहे की ज्यामध्ये देशविदेशातून कॅन्सरचे रुग्ण येतात. अत्यंत महागडे असलेले कॅन्सरचे उपचार इतर देशांच्या तुलनेमध्ये या ठिकाणी अत्यंत कमी दरात केले जातात. त्याचप्रमाणे या ट्रस्टनं स्थापन केलेल्या इतर संस्थांमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थांचा समावेश आहे. जे आर डींचा समावेश आपोआपच या ट्रस्टमध्ये देखील विश्वस्त म्हणून झाला. सर दोराबजी यांच्या मृत्यूनंतर नवरोजी सकलातवाला हे टाटा उद्योग समूहाचे प्रमुख बनले. पण त्यांच्या काळात भारतात आर्थिक मंदी होती, त्यामुळे फारसे नवीन उद्योग सुरू न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो काळाच्या ओघात बरोबरच होता. सकलातवाला हे टाटा अँड सन्सचे ज्येष्ठ संचालक होते आणि जमशेटजींच्या बहिणीचे सुपुत्र होते. पण आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी त्यांना फारसा अवधी मिळाला नाही. ते युरोपच्या दौऱ्यावर असताना 1938 त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर टाटा अँड सन्सचं अध्यक्षपद रिकामं झालं. यावेळी सगळ्या संचालकांनी एकत्रितपणे विचारविनिमय केला आणि जे आर डींना चेअरमनपदी बसवण्याचा निर्णय घेतला. मंडळी, यावेळी जे आर डींचं वय होतं 34 वर्षांचं. अर्देशीर दलाल या नावाचे एक संचालक टाटा अँड सन्समध्ये होते. त्यांचा मात्र JRDंना चेअरमन करण्यासाठी विरोध होता. त्याचं कारण असं होतं की स्पोर्ट्स कार विमानं यांच्यामध्ये रस असलेली ही JRDंसारखी पोरसौदा व्यक्ती टाटांसारख्या बड्या उद्योग समूहाचं चेअरमनपद कसं काय सांभाळू शकेल अशी त्यांना शंका होती. त्यामुळं अर्देशीर दलाल हे संचालक वगळता इतर सर्व संचालकांनी एकमुखानं JRDंना चेअरमनपदी बसवलं आणि लवकरच JRDंनी आपल्या कर्तृत्वानं त्यांची ही निवड अगदी यथार्थ होती हे सिद्ध केलं. मंडळी, टाटांच्या उद्योग समूहाचं अध्यक्षपद सुयोग्य व्यक्तीकडेच दिलं जावं, मग भलेही ती व्यक्ती टाटांच्या घरात जन्मलेली असो वा नसो. ही जमशेटजींनी सुरू केलेली परंपरा टाटा अँड सन्सनं पुढं चालवली आणि त्याच परंपरेनं JRD हे अध्यक्ष म्हणून आरूढ झाले. पुढे त्याने आपली निवड सार्थ होती हे दाखवूनच दिलं. मंडळी, एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या पदावर येते तेव्हा तिला त्यावेळी जी परिस्थिती असेल ती स्वीकारून तिला अनुसरून निर्णय घ्यावे लागतात. JRD अध्यक्ष झाले तो काळ आर्थिक मंदीचा होता. दुसरं महायुद्ध संपत आलं होतं. भारतात स्वातंत्र्याचा लढा तीव्र झाला होता. जे जे महापुरुष होऊन गेले किंवा ज्या ज्या व्यक्तींनी काही विशेष कर्तृत्व गाजवलं त्या त्या व्यक्तींच्या कारकिर्दीची सुरुवात अत्यंत विपरीत परिस्थितीत झालेली आपल्याला आढळते. मग ती श्रीराम श्रीकृष्णांसारखी अवतारी व्यक्तिमत्व असोत की शिवरायांसारखे महापुरुष, अशी माणसं परिस्थिती पुढे झुकत नाहीत तर परिस्थितीवर स्वार होतात. स्वतःला बदलण्यापेक्षा ते परिस्थिती बदलण्यासाठी हिंमत ठेवतात. JRDंची अध्यक्ष म्हणून एंट्री अशाच वातावरणात झाली. सर्व संचालक मंडळ गोंधळलेल्या अवस्थेत होतं. त्यांनी JRDंना अध्यक्ष म्हणून तर बसवलं पण आता पुढची जबाबदारी JRDंची होती. JRDंनी इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली नव्हती. त्यांच्याजवळ तांत्रिक ज्ञानाचा अभाव होता. अर्थात JRDंनं ही उणीव आयुष्यभर जाणवत राहिली पण ही उणीव त्यांनी वाचनानं भरून काढली. मंडळी, वाचन ही एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला शाळा कॉलेजात न जाता प्रगल्भ बनवते. फक्त शिकण्याची इच्छा हवी. JRD अशाच प्रकारची व्यक्ती होते. त्यामुळे ते इतर संचालकांच्या नेहमीच दोन पावलं पुढं असायचे आणि ज्या गोष्टी त्यांना समजायच्या नाहीत त्या गोष्टी ते त्या त्या क्षेत्रातल्या इतर तज्ज्ञ व्यक्तींकडून समजावून घ्यायचे. त्यामध्ये त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. आपला अध्यक्षपद त्यांनी कधीच त्या आड येऊ दिलं नाही. मंडळी, JRD तसे मिश्किलही होते. कधीकधी ते डोळे मिचकावीत म्हणायचे, मला संचालकांनी सामान्य सैनिकांवरून एकदम जनरलपदी नेऊन बसवलं आहे. पण खरं तर ती त्यांची योग्यताच होती. मंडळी, इतर कंपन्यांनी आदर्श घ्यावा असं काम JRDंनी त्या काळात उभं केलं. JRDंनी विविध क्षेत्रातले तज्ज्ञ आणि बुद्धिमान माणसं निवडली आणि त्यांना टाटामध्ये आणलं. आर्थिक मंदीच्या काळात त्यांनी केलेला हा उद्योग इतरांच्या चेष्टेचा विषय झाला होता पण JRDंना त्याची पर्वा नव्हती. इतर कंपन्या जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हाच तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करत असत पण JRDंनी मात्र त्याच्या उलट केलं. त्यांनी आधी अशा गुणी माणसांना आपल्याकडं सामावून घेतलं आणि नंतर त्यांच्यासाठी पद निर्माण केलं. अशा अनेक गुणी आणि बुद्धिमान माणसांनी टाटांसाठी मग अफाट योगदान दिलं. जेआरडींनी कायमच नैतिकतेला आणि सचोटीला प्राधान्य दिलं. टाटांच्या भरभराटीचं रहस्य यामध्येच आहे मंडळी. जेआरडीनं माणसांची उत्तम पारख होती. माणसं शक्यतो प्रामाणिकच असतात यावर त्यांचा विश्वास होता, त्यामुळे ते आपल्या माणसांवर संपूर्ण विश्वास टाकत होते. प्रत्येक बुद्धिमान माणसाची काम करण्याची स्वतःची एक पद्धत असते. जेआरडींनी त्यांना आपल्या पद्धतीनं काम करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलं. ते त्यांच्या कामात क्वचितच हस्तक्षेप करायचे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी एखादा दुसरा अपवाद वगळता कोणाला कामावरून काढलं अशी वेळ आली नाही. त्यामुळे टाटामध्ये काम करणारी माणसं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी तर झालीच, पण टाटांच्या नावलौकिकाला साजेसं काम त्यांच्या हातून झालं. आपण नोकर नसून टाटांची ही कंपनी आपलीच कंपनी आहे. आपण करीत असलेलं काम हे फक्त त्यांचं नसून आपलंही आहे. ही आपलेपणाची भावना लोकांमध्ये निर्माण करण्यात जेआरडी कमालीचे यशस्वी ठरले. अर्थतज्ज्ञ दिनशॉ, वकील जेडी चोक्सी, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला, होमी मोदी, कर्नल साहानी, रुसी मोदी, डॉक्टर जॉन मथाई, एडी श्रॉफ, सुमंत मुळगावकर, दलाल तळावलीकर, अजित केरकर, पेंडसे, अशा टाटांमध्ये कार्यरत असणाऱ्या बुद्धिमंतांची आणि नामवंतांची यादी खूप मोठी आहे. त्यांना हेरून जेआरडींनी आपल्या टाटा समूहात सामावून घेतलं. या सगळ्या बुद्धिमान मंडळींना सांभाळण्यात आणि त्यांच्यामध्ये आपण जे काही करीत आहोत त्यामुळे देशसेवेसाठी आपला हातभार लागतो आहे ही भावना निर्माण करण्यात जेआरडी कमालीचे यशस्वी ठरले. मंडळी, कुठलंही काम सुयोग्य पद्धतीनं करायचं असेल तर त्याचा सर्व बाजूंनी अभ्यास करायला हवा. त्यासंबंधीचे सर्व तपशील आकडेवारी सकट गोळा करायला हवेत. यावर जेआरडींचा भर असायचा. त्यामुळे आपल्याकडे काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी तशा पद्धतीनं काम करायची सवय लावली. साधारण, अंदाजे यासारखे शब्द त्यांना आवडत नसायचे. जेव्हा एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा असायचा तेव्हा सगळ्या प्रकारची आकडेवारी त्यांना हवी असायची. त्यामुळे त्या संदर्भातील पुढील निर्णय घेणं त्यांना सोपं व्हायचं. अशा प्रकारची आकडेवारी गोळा करण्यासाठी त्यांनी स्टॅटिस्टिक्स हा स्वतंत्र विभाग सुरू केला. तेव्हा अशा प्रकारचा विभाग कुठल्याही उद्योगात अस्तित्वात नव्हता. सरकारसुद्धा आपल्याला लागणारी आकडेवारी मागील काही वर्षांच्या जुन्या अहवालांवरून करीत असायचे. त्यावेळी टाटांकडे उपलब्ध असणारी आकडेवारी आणि तपशील एवढे अद्ययावत असायचे की सरकारी अधिकारीसुद्धा टाटांकडून आकडेवारी आणि डिटेल्स घ्यायचे. स्टॅटिस्टिक्स विभाग सुरू करताना जेआरडींनी त्यावेळी मुंबई सरकारमध्ये काम करणाऱ्या वाय एस पंडित या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि त्यांची स्टॅटिस्टिक्स विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली. याच वाय एस पंडितांनी पुढं 28 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि टाटांच्या प्रगतीला हातभार लावला आणि जेआरडींनी केलेली त्यांची निवड सार्थ ठरवली. पुढे याच स्टॅटिस्टिक्स विभागाला जोडून जेआरडींनी अर्थ विभाग अर्थात इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट सुरू केलं. डॉक्टर जॉन मथाई यांनी या विभागाचं प्रमुख पद सांभाळलं. मंडळी, आजच्या या भागामध्ये एवढंच. आज आपण इथं थांबूया. जेआरडींचं हे प्रेरणादायी चरित्र पुढच्या भागातही आपण पाहणार आहोतच. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता आपला निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी.

नमस्कार रसिक श्रोते. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिलने कहां हो तुम. आजच्या या एपिसोडमध्ये एक वेगळा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करतोय. मित्रांनो, आजच्या काळामध्ये पारितोषिक मिळवण्यासाठी प्रत्येकाची स्पर्धा चालू असते. ही स्पर्धा कधी कधी इतक्या वाईट पातळीला जाऊन पोचते की अक्षरशः पैसे देऊन पारितोषिक विकत घेतली जातात. असे अनेक उदाहरणं आहेत. पण असं असताना सुद्धा एका अभिनेत्याने त्याला मिळालेला फिल्मफेअरचा पुरस्कार चक्क नाकारला होता. आणि हे नाकारण्याचं कारण देखील वैयक्तिक नव्हतं, तर खूप वेगळं आणि महत्त्वाचं होतं. हा अभिनेता होता प्राण. आणि हा किस्सा आज तुमच्यासोबत शेअर करण्याचं कारण, 12 जुलै हा अभिनेता प्राण यांचा स्मृती दिन आहे. 12 जुलै 2013 या दिवशी वयाच्या 93 वर्षी त्यांचं निधन झालं. भारतीय सिनेमाच्या खलनायकांचा जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा एकच नाव आपल्या डोळ्यापुढे येतं, प्राण. खूप मोठी इनिंग खलनायकाची त्यांनी खेळली होती. आणि खलनायक इनिंग संपल्यानंतर त्यांनी कॅरेक्टर रोलमध्ये तितकंच सुंदर अभिनय करत आपली कला कारकीर्द पुढे चालू ठेवली होती. आज प्राण यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हा एक वेगळा किस्सा. मित्रांनो, भारतीय सिनेमाचे ऑस्कर म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार. आजही या पुरस्काराचा दर्जा आणि त्याचा प्रभाव रसिकांवर अबाधित आहे. हा पुरस्कार मिळणं हा प्रत्येक कलावंतांसाठी एक ड्रीम प्रोजेक्ट असतो. पण असं असतानाही स्वतःला मिळालेला पुरस्कार अभिनेता प्राण यांनी चक्क नाकारला होता. आणि हा पुरस्कार नाकारण्याचं कारण देखील तितकंच स्ट्रॉंग होतं आणि प्राण यांचे मोठेपण अधोरेखित करणारं होतं. मित्रांनो, हा किस्सा 1972 फिल्मफेअर अवॉर्डच्या वेळेसचा आहे. त्या काळी फिल्मफेअरचे अवॉर्ड आधीच डिक्लेअर व्हायचे, कार्यक्रमात फक्त त्याचं प्रदान केले जायचे. आत्ताच्यासारखं सेलिब्रिटीला बोलवून मग एखादं कार्ड काढून अवॉर्ड स्टेजवर डिक्लेअर करणं हा प्रकार नव्हता. तिथे त्या काळात अवॉर्ड आधीच डिक्लेअर व्हायचे. अभिनेता प्राण यांनी हा पुरस्कार वैयक्तिक कारणासाठी नाकारला नव्हता. या फिल्मफेअर अवॉर्ड फंक्शनमध्ये प्राण यांना सोहनलाल कंवर यांच्या बेईमान या सिनेमातील रामसिंग या हवालदाराच्या भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार त्यांनी नाकारला कारण याच फिल्मफेअर सोहळ्यात याच बेईमान चित्रपटाचे संगीतकार शंकर जयकिशन यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. आणि कुणाशी टक्कर देऊन, तर चक्क कमाल अमरोही यांच्या पाकिजाला. पाकिजाचं संगीत गुलाम मोहम्मद यांनी दिलं होतं. मित्रांनो, आज बेईमान या चित्रपटातील एकही गाणं आठवायचं म्हटलं तरी आपल्याला आठवत नाही. आणि पाकिजा या सिनेमातील एकूण एक गाणं आपल्याला लख आठवतं. प्रश्न फक्त एवढाच नव्हता, पाकिजाचे संगीतकार गुलाम मोहम्मद यांचं निधन 1966 झालं होतं. पाकिजाचा निर्मितीचा कालावधी हा 10 ते 12 वर्षाचा होता. पाकिजाची नायिका मीना कुमारी हिचं निधन देखील सिनेमाच्या रिलीजनंतर काही दिवसातच झालं होतं. एकूणच पाकिजाच्या बाबतीत गुणवत्तेसोबतच एक सांत्वनाची भावना देखील होती. असं असतानाही त्यावर्षी एक नाही, दोन नाही, तर चक्क 5-5 पारितोषिके बेईमान या सिनेमाला मिळतात ही भावना कुणाही रसिकाला चीड आणणारी होती. प्राण यांची अवस्था देखील वेगळी नव्हती. त्यांनी काय करावे? त्यांनी चक्क स्वतःला मिळालेला पुरस्कार नाकारला
आणि निषेध व्यक्त केला. आज पुरस्कारासाठी लॉबिंग करणारे बघितल्यानंतर प्राणचे हे वेगळेपण आणखी उठून दिसते. प्राण इतक्यावरच थांबले नाहीत बरं का, त्यांनी चक्क फिल्मफेअर मासिकाचे संपादक करंजिया यांना एक पत्र लिहिले आणि आपला निषेध व्यक्त केला. अर्थात तुम्ही म्हणाल याचा इम्पॅक्ट काय झाला, इम्पॅक्ट काही झाला नाही. प्राणला पुढे एकही फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला नाही. नामांकने मिळाली पण पुरस्कार एकही मिळाला नाही. 1997 साली त्यांना जीवन गौरव पुरस्कार मात्र फिल्मफेअरकडून मिळाला. एवढंच काय ते यातला फायदा म्हणता येईल तर एवढंच झाला. प्राण यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार देखील मिळाला होता. आज प्राणशिवाय आपण भारतीय सिनेमाचा इतिहास लिहू शकत नाही इतकं मोलाचं काम प्राण यांनी केलेलं आहे. मित्रांनो, आज 12 जुलै प्राण यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने हा एक वेगळा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर केला. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद.

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मन नावाचं अदृश्य इंद्रिय नक्की कुठे असतं याबद्दल नक्की माहिती नसली तरी आपल्या सगळ्यांच्या शरीरात ते राहत असतं आणि याचा उल्लेख वारंवार आपल्या बोलण्यातही येत असतो. रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक बालवयात आपले

मन माझे भुलले, मन तळ्यात मळ्यात, अशा असंख्य गाण्यांमधून हे मन सारखं आपल्या कानात गुणगुणत असतं. याच मनाविषयी आजचे आघाडीचे गीतकार आणि कवी गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं गाणं पाहूया, ज्याचे शब्द आहेत, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान असे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. माया, प्रेम, ममता, स्नेह, आपुलकी या अदृश्य भावना ज्यावेळेस स्पर्शातून व्यक्त होतात त्यावेळेस पाऊस आल्यावर मोराने आनंदाने पिसारा फुलवावा, त्याप्रमाणे हा मनमोर देखील आनंदी होतो. आता समाज माध्यमांवर आपला जास्तीत जास्त वेळ जात असल्यामुळे पूर्वी असणारे नात्यांचे रेशीम बंध आता बरेचसे सैल झाले आहेत, पण आपण जर नातेसंबंध घट्ट रुजवले तर आपलं मन खूप म्हणजे खूपच खुश होतं. वाऱ्याच्या वेगाशी कधीकधी स्पर्धा करणाऱ्या या मनाच्या तळाशी जाऊन बसलेली एखादी नाजूक आठवण पावसाच्या दिवसात त्या आठवणीत गुंतलेल्या भावनांसह तरारून वर येते आणि मनाच्या पृष्ठभागावर हलकेच आनंद तरंग उमटवत राहते. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते, सावरते बावरते घडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊनी वार पाण्यावरती फिरते, अन क्षणात फिरूनी आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे. आपले पाय जरी जमिनीवर असले किंवा आपण काहीही काम जरी करत असलो किंवा काही विचार जरी करत असलो तरी आपलं मन हलकेच त्यातून स्वतःची व्यवस्थितपणे सोडवणूक करून घेतं आणि आकाशात फिरताना घारीपेक्षाही जास्त उंचीवरून सहज फेरफटका मारून येतं. याच मनाचं एखाद्या कातर संध्याकाळी काय बिनसतं ते माणसालाही समजत नाही, पण अशा वेळेस मन प्रसन्न होण्याऐवजी उदास होतं, ज्याचे परिणाम अर्थातच त्याच्या मालकाला भोगावे लागतात. काही काही वेळा अचानक अशी परिस्थिती उद्भवते की हे मन गांगरून जातं, त्यातूनही स्वतःला सावरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा या मनाचा तोल जातो आणि असं का घडतंय हे त्यालाही काही केल्या उमगत नाही. पण माणसाच्या मनाची ही अवस्था फार काळ टिकत नाही. आपण जसे झोपाळ्यावर बसून एकदा खाली एकदा उंच असे झोके घेतो तसंच आशेच्या हिंदोळ्यावर जेव्हा हे मन झोके घेतं झुलायला लागतं तेव्हा कधी पाण्यावर उठणाऱ्या तरंगांमध्ये स्वतःला झोकून देतं, तिथे कंटाळा आला की पुन्हा ते आशेच्या हिंदोळ्यावर आधार घेऊन उंच आकाशात भरारी घेतं. लहान मुलासारख्याच आपल्या मनाच्या अवस्थाही क्षणाक्षणाला बदलत असतात. ऋणझुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. ऋणझुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे बापडे, नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, भाबडे परी भासांच्या मागून पळते, मन उधाण वाऱ्याचे. हेमा मालिनीच्या पायातील घुंगरांच्या पदन्यासावर कधीकधी हे मनही रुणझुणत राहतं. कधी रैना बीती जाय हे गाणं दिवसभर त्या

च्या पृष्ठभागावर हेलकावे खात राहतं. कधी एखाद्या कामात ते इतकं गुंतत जातं की तिथेच ते स्वतःला हरवून बसतं. कधी प्रेयसीच्या काळ्याभोर डोळ्यांच्या डोहात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेत राहतं, तर कधी मोहाच्या क्षणिक सुखाच्या क्षणांना भुलून वेड्यासारखं त्या क्षणांमागे धावत राहतं. चुकतं, धडपडतं खरं, पण मग मोहाचे होणारे भास खरोखरीचे समजून ती चूक ते पुन्हा पुन्हा करत राहतं. अशा वेळेस वाऱ्याचा वेग, भावभावनांचा गहिवर, नात्यांचे बंध या सर्वच गोष्टी ते विसरून जातं. संगीत दिग्दर्शक अजय अतुल यांनी दिलेलं तितकंच रोचक आणि दिलखेचक संगीत आणि शंकर महादेवन यांचा मुलायम आवाज यामुळे अगबाई अरेच्चा या चित्रपटातल्या या गाण्यानं रसिक श्रोत्यांचं हृदय लगेच काबीज केलं. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मराठी भाषेचं कोड कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. प्रमाण बोली खेड्यावरची शिवराळ, पण माझी ही माय मराठी. माझ्या भाषेचं कौतुक करताना कवी शिवानी थकत नाही. अशा या मराठमोळ्या भाषेच्या शब्दांचा साज शृंगार चढवून तिचं सौंदर्य खुलवणारा एक कवी म्हणजे शांताराम नांदगावकर, मराठी चित्रपटातलं हे एक प्रसिद्ध नाव. आजच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांचीच सुरेल गाणी.

मूळचे कोकणातले असलेले कवी शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेली गाणी ऐकत आहोत आजच्या दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये. मी आहे प्रांजली तुमच्या सोबत. तुम्ही ट्यून केलं आहे 90.8. मित्रांनो, शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं हे कोळी गीत मनाला भिडतं. श्यामा चित्तार आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे कोळी गीत लिहिलं होतं शांताराम नांदगावकर यांनी आणि संगीत होतं प्रदीप विलास यांचं. नांदगावकरांची पहिली कविता त्यांनी 10वीत असताना लिहिली. लहानपणी देवासमोर दिवा लावून अभ्यासाला सुरुवात करत या ज्योतीबद्दल त्यांना आकर्षण वाटत असे तेव्हा त्यांच्या घरी रेडिओवर जी हिंदी गीते लागत त्यातील एक ओळ त्यांना आवडत असे, ती म्हणजे क्षमा जले परवाने आए. मग याच ज्योतीवरून त्यांना ओळी सुचल्या का उगा पतंगा जळसी, आणि ती त्यांची झाली पहिली कविता.

अत्यंत सुरेल आणि मराठीमध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेलं हे गाणं गायलं होतं आशा भोसले यांनी, संगीतकार होते अनिल अरुण आणि लिहिलं होतं शांताराम नांदगावकर यांनी, ज्यांच्याबद्दल बोलत आहोत आजच्या दिल ने पुकारा या कार्यक्रमामध्ये। खरोखरच हे गीत म्हणजे मराठीतलं मैलाचा दगड ठरलेलं आहे। उडती चाल असलेलं हे गीत श्रोत्यांना इतकं भावतं की त्या गीताचे रिमिक्सही आज होत आहेत। अशा अनेक अल्लड प्रेमगीतांना जन्म देणाऱ्या नांदगावकरांचं बालपण अतिशय हलाखीचं गेलं। भावसंगीताची साथ लाभल्याने त्यांना एक मार्ग मिळाला। प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई हे गाणं त्यांनी एका कार्यक्रमात ऐकलं आणि आपणही काहीतरी लिहावं असं त्यांना मनातून वाटू लागलं, सुचू लागलं। संगीतकार दशरथ पुजारी यांनी हे लिखाण पाहिल्यावर पहिलं गीत ध्वनिमुद्रित झालं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात। गदिमांनी त्यांच्या रचनांचं कौतुक केलं आणि संधी मिळत गेली।

अजित कडकड यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. दिलीप करा या कार्यक्रमात मित्रांनो लिहिलं होतं. शांताराम नांदगावकर यांनी संगीत दिलं होतं. अशोक पत्की यांनी हे कर्णमधुर गीत खरोखरच मनाला भिजवून जातं. भावगीतांबरोबर अनेक प्रेमगीते, सहज सुंदर असलेली बालगीते, भक्तिरसपूर्ण गीत मराठी मध्ये लिहून नांदगावकरांनी मराठी मातीवर एक ठसा उमटवला. अतिशय कमी वेळात गीतरचना करणारे गीतकार म्हणून त्यांची ख्याती होती. अनेक चित्रपटांबरोबर आकाशवाणी करता त्यांनी संगीतिका लिहिल्या, दूरदर्शनसाठी गीतमाल्या लिहिल्या. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन कार्यावरील रचना, एकवीरा देवी, साईबाबा, बुद्ध यांच्यावर आधारित श्रद्धा केंद्रित रचनाही त्यांनी लिहिल्या.

भूपेंद्र यांनी गायलेलं एक सुरेल गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. गीतकार होते शांताराम नांदगावकर. मित्रांनो, नांदगावकरांची रेडिओ गीते ऐकत आपली पिढी मोठी झाली. मनामनांना रिझवणारी, भावनांच्या ओलाव्याने भिजवणारी अशी ही आठवणीतली गाणी ऐकत राहूया आणि परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आजच्या पाहुण्याचं स्वागत करते आणि आपल्या सर्व लोकांचंही स्वागत करते. आजच्या पाहुणे आहे शैला प्रकाश खांडगे मॅडम. लोकसाहित्य घेऊन त्यांनी एम ए केलेलं आहे. महाराष्ट्र कला सांस्कृतिक मंच संस्थेच्या त्या सचिव आहेत. या संस्थेतर्फे गेली 20 वर्षे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन होत असतं, म्हणजे शिबिरं घेतली जातात किंवा महोत्सवांचं आयोजन होतं. अखिल भारतीय महिला लोककला महोत्सव सुद्धा आयोजित केला होता. आता पर्यावरणाचं प्रबोधन कार्य सुद्धा केलेलं आहे. याशिवाय एड्स नियंत्रण संस्थेच्या समन्वयक म्हणून सुद्धा शैला त्यांनी काम पाहिलेलं आहे. आता सध्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिर हे ठाण्यात घेतलं जात आहे. 22 मार्च ते 31 मार्च हा उपक्रम सुरू आहे आणि हे कलाकार घडवण्यासाठी मोफत शिबिर आहे बरं का. तर याच्या आयोजनात सहभाग असलेल्या शैला खांडगे मॅडम यांची मुलाखत घेऊया आणि या शिबिराबद्दल माहिती मिळवूया. शैला त्यांचं कार्यही जाणून घेऊया. नमस्कार शैला खांडगे मॅडम, स्वागत आहे.
1: नमस्कार मेघनाताई, आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आपण या शिबिराबद्दल माहिती घेऊया. महाराष्ट्र शासनाने पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये शिबिरांचे आयोजन केलेले आहे. वेगवेगळ्या लोककलांची शिबिरं, त्यात हे पारंपरिक लावणी शिकवण्याचं शिबिर माझ्या संस्थेला मिळालं आणि ठाणे येथे ते आता चालू आहे. 22 ते 31 10 दिवसात आम्ही पारंपरिक लावण्या, ज्या की लावण्या तुम्हाला व्हिडिओ मिळणार नाही, मोबाईल मध्ये मिळणार नाहीत, युट्यूबवर मिळणार नाहीत, अशा पारंपरिक लावण्यांचं शिक्षण आम्ही तिथे देत आहोत.
0: बरोबर, या सगळ्या कला जतन केल्याच पाहिजेत आणि पारंपरिक लावण्यांपासून हल्लीच्या व्यासपीठावरच्या लावण्या खूप दूर जात आहेत, नाही का. त्याच्यामुळे आपल्याला हे जतन करण्यासाठी खूप चांगलं होईल शिबिर. शैला ते मला सांगा, या लावणी शिबिराचं तुम्ही जाहिरात दिल्यानंतर, म्हणजे कार्ड मध्ये मी तुमचा संपर्क म्हणून नंबर बघितला, त्यामुळे तुम्ही आयोजनात आहात, तर काय रिस्पॉन्स होता, काय प्रतिक्रिया लोकांच्या आल्या आणि किती लोकांनी सहभाग घेतला वगैरे सांगाल का.
1: तसं बघायला गेलं तर गेली 20 वर्षे दरवर्षी आपण मे महिन्याच्या सुट्टीत शिबिर घेतो, परंतु लोककलेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा थोडा वेगळा असल्यामुळे जास्त फी देऊन लोक येत नाहीत. 1000 रुपये फी लागली तरी पण लोक यायची नाही, संख्या कमी असायची. सरकारने 1-8 वर्षापूर्वी मला शिबिर दिलं होतं, तेव्हाही अशीच भरपूर संख्या आली होती मुलींची. आणि या वर्षी आताच्या सांस्कृतिक धोरणामध्ये त्यांनी शिबिरं घ्यावीत म्हणून ते धोरण स्वीकारलं आणि आता मला हे शिबिर दिलंय. त्यात 100 मुलींनी चौकशी केली, वेटिंगवर ठेवल्यात मुली आणि आता 45 मुली माझ्याकडे शिकतायत. कारण आपण शिबिरात पूर्णतः फी घेतलेली नाही, त्यांना जेवण देतोय, चहा देतोय, नाश्ता देतो आणि त्यांना महाराष्ट्र शासनाकडून प्रमाणपत्रही दिलं जाणार आहे.
0: खूप छान. पण मग आता बाहेर धुळ्याची किंवा कुठली बाहेरची मुलगी आली तर मग तिथे राहील कुठे, तिने आयोजन करायचं ना.
1: पण आता माझ्याकडे डोंबोली, कल्याण, गोरेगाव इकडनं मुली आलेल्या आहेत, त्या रोज येऊन जाऊनच त्रास घेऊन करतायत.
0: अच्छा.
1: पण मी आता तेच पत्रकारांना सांगितलेलं आहे की ठाणे जिल्ह्यासाठी कमीत कमी 5 शिबिरं पाहिजेत. लोकांना लांबून येऊन इथे ठाण्यामध्ये शिकावं लागते आणि आता शिकण्याचा कल जो आहे तो मला खूप चांगला वाटला. म्हणजे त्याच्यात डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत आणि 20 वर्षापासून 65 वर्षापर्यंतच्या महिला शिकतायत आणि त्या मनापासून शिकतायत. म्हणजे त्या आतापर्यंतची 4-5 शिकून झाली त्या सगळ्या व्यवस्थित करतायत.
0: हा, म्हणजे पूर्वी जो लावणी किंवा या लोककलांकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तो आता बदलत चालला आहे, त्याला एक कला म्हणून त्याच्याकडे बघतायत आणि ही कला अनेक ठिकाणी आपल्याला सादर करता यावी किंवा त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालंय असं काहीच दृश्य दिसतंय. तर आता हे सुरू झालेलं आहे, त्याच्यात अनेक वेगवेगळ्या प्रसिद्ध कलावती आलेल्या आहेत शिकवण्यासाठी, तर त्या कोण कोण आहेत.
1: पारंपरिक लावणी करणाऱ्या महिला बोटावर मोजण्यासारख्या राहिल्यात. 4-5च महिला आहेत की ज्या पारंपरिक लावणं करतात, बाकी सगळ्या या डीजेवर किंवा फिल्मी लावण्या असे करणाऱ्या महिला आहेत. तर आता मेघा घाडगे ही पारंपरिक लावणी करणारी आहे, प्रमिला लोदगेकर आहे आणि आपल्या मुंबई विद्यापीठात लोककला अकादमीमध्ये शिकवणारी हेमाली शेडगे ही मुलगी आहे आणि माझी सुखदा खांडगे कथक विशारद झालेली आहे, परंतु ती लावणीवर डॉक्टरेट करून लावणीचा अभ्यास करून ती लावणी शिकवते. आणि तेजस्वी सावंत म्हणून आहे की जी क्लास घेऊन लावण्या शिकवते, हे लोक आहेत. आणि वाजवणारे लोक तर लोककला अकादमीचे प्रशिक्षकच आहेत, ते मी बोलवलेले आहेत, त्यामुळे ते लता मंगेशकर, आशा भोसले त्यांच्या बरोबर लावण्या वाजवलेले लोक आहेत, त्यामुळे मुलींना त्याचा खूप फायदा झाला.
0: अच्छा अच्छा. पण मग आता शिबिरामध्ये वादक पण उपस्थित असतात का.
1: हा वादक पण उपस्थित असा लाईव्ह घेतो आपण.
0: अच्छा
1: ही तुम्ही आम्ही जे शिकवलेल्या लावण्या आहेत ते तुम्हाला कुठे रेकॉर्ड मिळणार नाहीत. आम्ही त्यांना आमच्याकडनं रेकॉर्ड करून दिलेल्या आहेत त्या मुलींना. म्हणजे त्यांना जेव्हा पहिला प्रश्न विचारला की ही लावणी तुम्ही ऐकली आहे का कुठे, तर त्या म्हणाल्या नाही. मग ही लावणी फक्त पारंपरिक जे थिएटर्स आहेत तिथे ह्या महिला सादर करतात आणि तिथे जाणारा वर्ग वेगळा आहे पारंपरिक लावणी बघणारा.
0: अच्छा
1: हे ऑर्केस्ट्रा टाईप लावण्या असतात त्या सगळ्यांनाच माहिती असतात, पण ह्या पारंपरिक लावण्या ज्या असतात त्यात भक्तिप्रधान लावण्या पण असतात. जे पंढरपूरच्या मंदिरात सुद्धा रुक्मिणीच्या मंदिरात त्या रंगपंचमीनंतर 5 दिवस कार्यक्रम होतो तिथे साजऱ्या केल्या जातात. त्याच्यात भक्तिप्रधान आहेत लावणी म्हणजे शृंगारिकच आहे असं नाहीये.
0: नाहीये भक्तिप्रधान
1: त्यांनी पण लावण्या लिहिल्या. त्या सादर करण्याची कला जी पारंपरिक लावणी संबंधित आहे ती ह्या आताच्या मुलींना माहिती पाहिजे किंवा माहिती व्हायला पाहिजे शहरातल्या मुलींना म्हणून या शिबिराचं आयोजन केलेलं आहे.
0: म्हणजे खूपच छान मला हे कळलं अशा प्रकारे लावणीचं असतील.
1: आम्ही जी लावणी शिकवली त्याच्यात कुठेही अश्लीलता तुम्हाला दिसणार नाही. चेहऱ्यावरचे हावभाव सुंदर दिसतील आणि ती 10 वर्षाच्या मुलीपासून 65 वर्षाच्या बाईने केलेलं सुद्धा वाईट दिसत नाही.
0: अच्छा अच्छा तर मग त्याचे कवी पण वेगळे असतात आणि मग ते त्या कवींनी त्या लावण्या लिहिल्या.
1: आपण कवी म्हणजे आत्ताच्या लावण्या घेतच नाही फिल्मी, त्यामुळे ज्ञानोबा उत्पात पूर्वीचे जे सगळे शाहीर होऊन गेलेले आहेत त्या शाहिरांच्याच लावण्या आपण शिकवतो, बाकी कुठल्या शिकवत नाही.
0: मी काहीतरी तुमच्या ह्याच्यामध्ये महोत्सवातला आठवते मला काहीतरी चांदीचा तांब्या साखरेने घासला.
1: नाही मी नाशिकची नार. म्हणजे त्या लावण्यांमध्ये काय असतं एखादी स्थळ की आणि काळ घेऊन त्याचं वर्णन त्या लावणीत केलं
0: जातं.
1: नाशिक नाशिक म्हटल्यावर पंचवटी आलं, तिथे ती देवाला जातीये, ती देवाला जाताना चांदीची वाटी घासतीये, मग त्याच्या अदाकारी ज्या आहेत त्या त्याच्यात दाखवल्या जातात.
0: मग
1: त्याच्यात अश्लीलता कुठेच नसते.
0: ही पारंपरिक लावणी होय का.
1: हा याला पारंपरिक लावणी म्हणतात.
0: आणि ते अबलक घोडा वगैरे होते ते
1: घोडा. हा त्याच्यात घोड्याचं वर्णन करताना ती नर्तिका किती वेळा तिची अदा करून दाखवते, एक घोडा या शब्दावर ती 20 वेळा अदा करून दाखवते.
0: हो हो हो
1: तर त्याला अदाची लावणी म्हणतात. आणि गवळण गवळणी ज्या त्या संतांनी लिहिलेल्या आहेत त्या संतांनी लिहिलेल्या गवळणीच सादर करतात त्याच्यात.
0: अच्छा अच्छा तर हे सगळं शिकायला मिळतं म्हणजे थोडं संत वाङ्मय पण येते.
1: नुसतंच लावणी ही टीव्हीवर बघून किंवा युट्यूबवर बघून मुली नाचतात ते नाही, तर आम्ही आमच्या शिबिरामध्ये त्या लावणीचा इतिहास, लावणी कशी सुरू झाली किंवा लावणी पारंपरिक लावणीला का महत्व आहे, लावणीचे बोल कसे लिहिले जातात, शाहीर कसे होते पूर्वीचे, ते आम्ही सगळं शिकवतो तिथे. अभ्यासक येतात तिथे लावणीवरचे शिकवणारे.
0: अच्छा खूप चांगलं शिक्षण मिळतं हे मुलींना आणि हे एक प्रकारचं साहित्यच आहे. हो हे साहित्याचाच भाग आहे हा नाही का.
1: हो साहित्याचा भाग आहे. साहित्य त्यांना समजतं. नागरी जी ग्रामीण भाषा जी लावणीला असते ती भाषा आम्ही त्यांना उलगडून देतो की ते बोली भाषेतले शब्द असतात ते समजायला थोडे शहरातल्या मुलींना कळत नाहीत. मग ते समजवण्यासाठी आम्ही काही अभ्यासक तिथे बोलवले होते की जे लोककलेचे अभ्यासक आहेत, डॉक्टर प्रकाश खांडगे, डॉक्टर चंदन शिवे सर, मुकुंद कुळे आणि खंडुराज गायकवाड जे लोककलेचे अभ्यासक आहेत. काल त्यांचं व्याख्यान झालं, त्या व्याख्यानातून त्या मुलींना लावणीचे भरपूर प्रकार समजले, गवळणींचे प्रकार समजले, उजळा का करायचा असतो या त्यालाही एक शास्त्रीय बैठक असते त्या कार्यक्रमाला. जसं शास्त्रीय संगीतात शास्त्रीय सिद्धांत असतो तसा लावणीलाही सिद्धांत असतो.
0: बरं
1: तो शिकवण्याचा प्रयत्न आपल्या मुंबई विद्यापीठात प्रकाश खांडगे यांनी 2004 पासून सुरू केलेल्या अकादमीत शिकवला जातो.
0: हो हो त्या अकादमीतून आजपर्यंत बऱ्याच लोकांनी डिग्री घेतली आहे मला वाटतं.
1: बऱ्याच लोकांनी डिग्री घेतली. आपल्याला जे सिरियल मध्ये किंवा सिनेमामध्ये स्टुडंट दिसतात त्यांचे एकही मुलगा मोकळा नाही, म्हणजे त्यातूनही त्यांना रोजगार प्राप्त झालेला आहे.
0: हो हो हो हो आणि हे चंदन शिवे सर आणि डॉक्टर खांडगे सर वगैरे हे तुम्ही सगळेजण जेव्हा मोठे मोठे महोत्सव केलेत त्याच्यातून खूप जागृती झालेली आहे या लोककलेसंबंधी, नाहीतर सामान्य लोकांना ती माहिती नव्हती. नागरिक असं म्हणतात म्हणजे पांढरपेशा लोकांना असं माहिती नव्हती की काय असते लोककला. म्हणजे लोककला म्हणजे नुसतंच वादन आहे, नुसतंच हे ना, एक काय काय खूप प्रकार बघितले आम्ही त्याच्यात. ते खडी गंमत असते, नंतर काय
1: लोककला म्हटलं की लोकांना फक्त लावणी दिसते, त्याच्यातनं भारूड, पिंगळा, गोंधळ, जागरण, दशावतार, नमन, खेळे, खडी गंमत, इतके प्रकार आहेत लोककलेची. सगळे प्रकार अभ्यासकांनी अभ्यासून त्याचे आता प्रकाश खांडगेंचा तो मोठा ग्रंथ आलाय शाहिद संस्कृती मंडळाचा, तो ग्रंथ अभ्यासकांनी नक्की वाचावा आणि त्याचा अभ्यास घ्यावा. त्याच्यात छोटे छोटे लोककलांचे सगळे प्रकार त्यांनी उंदळून सांगितले आहेत. आदिवासी नृत्यामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत.
0: हो,
1: आपण आदिवासी नृत्य म्हणतो त्याच्यातही खूप प्रकार आहे. ते बारकावे सगळे त्या ग्रंथात मांडलेले आहेत. त्या ग्रंथाचा शिकणाऱ्या मुलांना खूप उपयोग होईल असा ग्रंथ तो तयार झालाय, तो साहित्य संस्कृती मंडळाने केलाय.
0: हो हो, खूप छान आहे हे काम. आता मी श्रीलंकेला गेले होते, तिथे मी त्यांच्या लोककलेचा एक शो बघितला. त्याला भारी तिकीट होतं आणि सगळे युरोपियन लोक किंवा आम्ही जे आलो इंडियातून ते सगळेजण आम्ही गेलो. पण हा शो त्यांचा दर शनिवारीवर तिथे एका थिएटरला चालतो आणि मग ह्याच्यातून त्यांना श्रीलंकेच्या लोककला दाखवल्या जातात. म्हणजे तसंच होतं, गायन वादन आणि नृत्याचे

0: देण्यात यावं असं एक मागणी केलेली आहे अभ्यासकांनी. आणि हे जतन होण्यासाठी सरकारने मदत करावी आणि करण्याचं पाऊल ह्या वर्षी घेतलेलं आहे त्यांनी, त्याच्यात यश मिळेल असं मला वाटतंय. की बऱ्याच लोककला आता नष्ट होत चाललेल्या आहेत, त्या लोककला जतन करण्यासाठीच आताचं जे सरकार आहे ते लक्ष देणार आहे. आणि जे संचालक आहेत सांस्कृतिक संचालनाचे विभीषण चौरे साहेब आणि सचिव विकास खारगे साहेब, त्यांनी भयंकर लोक यावर्षी मान दिलेला आहे आणि त्यांचे मी मनापासून आभार मानेन की त्यांनी खरंच लोककला ही शास्त्रीय संगीताबरोबरची लोककला मानली, यात त्यांचे आभार आहेत.
1: नाही, खूप छान अभ्यास केलेली माणसं तुमच्या शिबिरामध्ये व्याख्यान देत आहेत, त्याच्यामुळे हा स्तर सुद्धा शिक्षणाचा उंचावेल. आणि मला सांगा, आता या महाराष्ट्रातील लोककला आहेत सगळ्या, पण मग आपल्या भारतामध्ये जे दुसरे प्रांत आहेत त्यांच्यामध्ये विविध लोककला त्या वेगळ्या असतात का?
0: हो, प्रत्येकाची लोककला वेगळी आहे. भारतातल्या लोककला प्रत्येकाच्या प्रांताप्रमाणे त्यांच्या भाषेप्रमाणे आहेत. त्यांनाही एकत्र करून दिल्लीचं जे संगीत नाटक अकादमी आहे ते एकत्र करून आपल्या महाराष्ट्रात सुद्धा त्या लोककला आणायचे असतील तर ते खर्च करून दिल्लीचे लोक आपल्याला पाठवतात, त्या बघता येतात आपल्याला लोककला. आणि त्या लोककला ज्या आहेत त्या महाराष्ट्रापेक्षा ते लोक खूप मन लावून करतात.
1: हो, अच्छा.
0: आणि त्यांच्यात एकच अंतरपणा असतो, आपल्या महाराष्ट्रात वैविधता खूप आहे आणि खूप विविध प्रकारची लोककला आहे, त्यांना एकत्र आणणं खूप कठीण होत.
1: अच्छा.
0: पण आताच्या सरकारने ही शिबिरं देऊन सगळ्यांना जागृती आणलेली आहे की याच्यातनं आता लोकांना शिकायला हवं. कीर्तन किंवा भारूड हे जे चार पाच प्रकार लोकांना माहिती होते त्याच्याऐवजी आता बरेचसे प्रकार माहिती व्हायला लागलेत लोकांना.
1: बरोबर. पण आता काही तरुण लोककला अकादमीमध्ये डिग्री घेतली त्यांनी, तर मग त्यांना कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात?
0: नोकऱ्या त्यांना सिरियल मध्ये कामं मिळाली आहेत, सिनेमामध्ये कामं मिळतात. त्यांनी जे काही मराठी ग्रुप केलेले आहेत, मराठी बाणा म्हणा, आता आपले अशोक खंडे जे कार्यक्रम करतात त्याच्यातच 100 विद्यार्थी आहेत, त्यातले जवळजवळ 1/4 विद्यार्थी अकादमीतनं बाहेर पडलेले आहेत. कारण अकादमीमध्ये नुसतं नाच शिकवत नाही तर तिथे गायन, ढोलकी वादन, पेटी वादन, श्लोक साहित्य सगळ्याचा अभ्यास जो पहिल्या वर्षी करतील तो दुसऱ्या वर्षी स्पेशलायझेशन करून त्याच्यातनं बाहेर पडतात मुलं.
1: बरोबर.
0: त्यामुळे वेगवेगळ्या मुली सुद्धा ढोलकी वाजवतात.
1: हो का?
0: मुली सुद्धा संबळ वाजवतात, तिथे संबळ वाजवायला शिकवतात, ढोलकी वाजवायला शिकवतात. आणि त्या मुली मग सोलो कार्यक्रम करून सुद्धा आर्थिक त्यांची प्रगती होतेच त्याच्यातनं.
1: हो हो, ढोलकी वादनाचं तर इतकं वेळ आता परदेशी लोकांनाही आहे.
0: हो, त्यातून मुली खूप उभ्या राहिल्यात स्वतःच्या पायावर.
1: हो, मोठा ग्रुप होता मुलींचा ऑस्ट्रेलियामध्ये, मी बघितलं शिवजयंतीला एक मोठा तरुण मुलींचा ग्रुप होता की जो ढोलकी वाजवायला उभा होता आणि त्या छान पेलत होत्या आणि तोलत होत्या, तालात वाजवतही होत्या.
0: आता विशेष शिबिर घेतलंय तिथे वयाने जास्त असलेल्या महिला अगदी मनापासून आनंद घेतात. लोककला म्हणजे हा आनंद घेण्याचाच प्रकार आहे, याच्यात शास्त्रीय संगीतकता काही नाहीये की बाबा ह्याच तोड्यावर नाचलं पाहिजे, इतकंच नाचलं पाहिजे. तुम्ही स्वैर नाचू शकता त्या लोककला म्हणता.
1: बरोबर.
0: तर खूप आनंदाने ही लोककला आत्मसात केलेली आहे त्यांनी आणि त्यांना धाडसाचा आनंद इतका मिळाय की ते आता म्हणाल्या दरवर्षी तुम्ही घ्या मॅडम आम्ही येऊ तुमच्या शिबिराला.
1: बरं. ते काही लावण्यांमध्ये मी सवाल जबाब असं बघितलं होतं, तर सवाल जबाब वगैरे हे पण ते लोककलेमध्ये येतं ना?
0: सवाल जबाब हा लावणीचाच एक प्रकार आहे. दोन पार्ट्यांमध्ये एकाने सवाल करायचा एकाने उत्तर द्यायचं, त्याच्यात पण तो अभ्यास पूर्ण आहे की त्याच्यात कोडी घालतात.
1: कोडी घालतात.
0: कोडी घालतात म्हणजे नुसतंच शृंगारिक लावणी नाही तर लावणीत सुद्धा वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याच्यात हा सवाल जबाब आहे. तर याच्यात काही कोडी असतात म्हणजे निसर्गातली काही नारळाचं म्हणजे नारळावर काही रचलेलं असतं ह्याच्यावर, त्याच्यात ते मनोरंजनातनं अभ्यास पण होतो म्हणजे जनरल नॉलेज पण सुधारतो.
1: म्हणजे पूर्वी पठ्ठे बापूराव पवळा वगैरे यांच्या,
0: पठ्ठे बापूराव छगन बाळा म्हणजे त्यांनी जे केलेल्या लावण्या आहेत त्या नुसत्या शृंगारिक नाहीत किंवा असं मनोरंजनात्मक नाहीये, त्याच्यातून काही बोध होतो लोकांसाठी, तशा लावण्या काही सादर केलेल्या असतात.
1: पण म्हणजे ते बुद्धिमान लोक होते जे लोक असे सादर करायचे सवाल जबाब?
0: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
1: हा, बुद्धिमानच लोक होते ते. आणि
0: म्हणजे ज्ञानोबा उत्पात पुरुष असून पण लावणी खाली बसून करायचे स्टेजवर, ते उभे राहून नाचले नाहीत कधी, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन आहेत ते एखाद्या बाईला सुद्धा लाजवेल असे ते करायचे. आणि ते स्वतःच लावण्या लिहायचे.

0: लावण्या लिहिणारे लोक हे पुरुष तर असतातच, पण स्त्रियांनी पण लावण्या लिहिल्यात ना हो?
1: स्त्रियांनी लावणे लिहिलेले अजून तरी मला माहितीतले नाहीयेत. सगळे ह्या पुरुषांच्याच लावण्या मला माहिती आहेत. आता नवीन निच्यात ज्या लिहिलेल्या आहेत काही महिला सिनेमातल्या लावण्या, पण त्या सिनेमातल्या लावण्या ते लोककला अवगत करणारी लोकांना मानतच नाहीत.
0: हा म्हणजे हातानं गेली माझ्या साडीला वगैरे हे आहे स्त्रियांना.
1: हा
0: तर त्याच्यामुळे काही लावण्या आहेत चित्रपटातल्या, पण अशा पारंपरिक लावण्यांमध्ये सगळे पुरुषांनीच लिहिलेत ना?
1: पुरुषांनीच लिहिलेले. पूर्वी लावण्या सुद्धा पुरुष म्हणजे पुरुषच करायचे स्टेजवर. बायकांना पूर्वी हेच नव्हतं ना त्या काळात. त्या काळात बायका पण बायका म्हणून पुरुषच साड्या नेसून सगळं काम करायचे.
0: पण आता
1: आताचा काळ असा आलाय की महिला बाहेर पडल्यात सगळ्या, खांद्याला खांदा देऊन अगदी सगळ्या ह्याच्यात करतात. आता दशावतार सुद्धा महिला करतात.
0: हो ना, म्हणूनच मला प्रश्न पडला की हल्लीच्या बायकांमधून लावण्या लिहिणाऱ्या कवयित्री का नाहीत?
1: कमी आहेत बायका.
0: तसं असतील म्हणजे कुठे कुठे असतील, त्यांच्या प्रकाशित झाल्या नसतील, लिहिल्या पण असतील. काही लोक मुठभर असतातच ना प्रत्येक ठिकाणी. असत खेड्यापाड्यामध्ये. आता बहिणाबाई किती उशिरा माहीत झाली लोकांना, तिने कधीच लिहिलं काही असतील सुद्धा. पण
1: हे सुद्धा मीडियामुळे शक्य होतं सगळ्यांना कळणं. मुलांनी मीडियावर जाऊन खरं म्हणजे आम्ही सांगितलं परवाच व्याख्यानात सांगितलं की मीडियावर जाऊन तुम्ही बॉलिवूडचं किंवा वेस्टर्न बघण्यापेक्षा यमुनाबाई वायकर टाईप करा, गुलाबाई संगमनेरकर टाईप करा. तुम्हाला तिथे पारंपरिक लावण्या दिसतील आणि त्यांची केलेली आदा पण तुम्ही कशी केलेली आहे ती. नऊवारी साडी पूर्ण पदर कुठेही अंग उघड नाही.
0: हो हो,
1: याला लावणी म्हणतात.
0: हे मात्र अगदी खरं की बाकीचे आता म्हणजे कॅबेरे डान्स जो असतो तो उत्तान शृंगार त्याला काही.
1: एकच उदाहरण देते फक्त, सुलोचना चव्हाण जेव्हा लावणी गायच्या त्या डोक्यावर पदर घेऊन लावणी गायच्या असं वाटायचं की त्या चेहऱ्याकडे बघून भजन गात आहेत. शृंगारिक लावणी गायच्या त्या.
0: हो,
1: कधी त्यांनी डोक्यावर पदर ठेवून दिला.
0: हा म्हणजे शब्दामध्ये
1: तरी महाराष्ट्राची शाळा.
0: हो पण त्या गायच्या तेव्हा केवढा परिणाम व्हायचा त्या गाण्याचा.
1: बापरे
0: बापरे. तो परिणाम त्याच्या शब्दातून आहे ना, त्या
1: शब्दा शब्दातून यायचा.
0: त्यांच्या लावणी नर्तिका नाचत असते जेव्हा म्हणत असतात तेव्हा, नाही का?
1: हो हो नक्कीच नक्कीच.
0: तर या सगळ्याच लोककला टिकल्या पाहिजेत म्हणजे संपूर्ण भारतातल्याच. म्हणजे आता या लावणी नर्तिका पूर्वीच्या ज्या आहेत त्या खूप स्ट्रगल करून आल्या, खूप झुंज देऊन त्या पुढे आल्या आणि मग त्यांची कला सादर झाली आणि मग ती आपल्यापर्यंत आली. आणि मला वाटतं तुम्ही डॉक्टर खांडगे सर आणि तुम्ही शैलाताई खांडगे, तुम्ही सुरुवातीला या लावणी नर्तिकांना व्यासपीठ दिलं होतं ते मला आठवतंय. 1999 किंवा 2000 साल असेल, पहिला लोककला महोत्सव झाला होता जेव्हा मुंबईमध्ये. हो ना?
1: हो हो नक्कीच. ह्या ज्या लोक लावणी करणारे त्यांचं फक्त एक होळीनंतर 2 महिने 3 महिने असे यात्रा जत्रा.
0: हॅलो, आवाज गेला. आवाज गेला, परत वाक्य घ्या. या ज्या लावणी नर्तिका इथपासून म्हणा,
1: या लावणी नर्तिका पूर्वी खेडेखेडे गावांमध्ये जेव्हा यात्रा जत्रा व्हायच्या तिथे त्यांना सुपाऱ्या मिळायच्या आणि तिथे तमाशाचा कार्यक्रम करायच्या आणि त्या 2 ते 3 महिन्याच्या कमाईवर वर्ष काढायच्या. परंतु आता प्रकाश खांडगेंनी 99 साली जेव्हा इथे एक लावणी महोत्सव भरवला आणि मग त्या आपल्या शहरातल्या लोकांना माहिती झाल्या की लावणी पारंपरिक लावणी कशी असते, मग त्यांची आवड निर्माण होऊन त्यांना शहरांमध्ये कार्यक्रम मिळायला लागले. मग सरकार दरबारी त्यांना आता पॅकेजेस चालू केले. जो ज्याचा लावणीचा ग्रुप असेल त्यांना वर्षाला 5 लाख रुपये देतात. काही खरेदी करायची असेल, ढोलकी पेटी,
0: बरोबर,
1: त्याच्यासाठी सरकारने ते पॅकेज द्यायला सुरुवात केली. मग त्यांना मानधन द्यायला सुरुवात केली. 50 वर्षाच्या कलावंतांना मानधन देतात दर महिन्याला सरकार.
0: व्हेरी गुड.
1: म्हणजे त्यांना त्यांच्यामध्ये स्पर्धा घेऊन त्यांना पैसे देतात. परत त्यांना पुरस्कार जे ठेवलेत ते 10-10 लाखाचे पुरस्कार ठेवलेले आहेत.
0: अच्छा.
1: एखादी नर्तिका वयस्कर झाली की ती विठाबाई नारायणगावकरच्या नावाने पुरस्कार ठेवलाय तो 10 लाखाचा ठेवलाय.
0: वा वा, म्हणजे खरं काहीतरी मिळवण्यासारखं आहे
1: म्हणजे. आणि आताच्या सरकारने हे पैसे वाढवले. पूर्वी 5 लाख 2 लाख असे होते, आता त्यांनी डायरेक्ट 10 लाख केलेले आहेत. त्यामुळे 10 लाखात त्यांचं म्हातारपण पण जातं. ज्या अगदीच म्हाताऱ्या झाल्या त्यांना पुरस्कार मिळाला तर 10 लाख त्यांना ते आजारपणाला वापरायला मिळतात किंवा त्यांना नाचून नाचून त्यांची एकतर पाठीचा गेलेला असतो आणि त्यांना वृद्धकाळामध्ये आजार येतोच, तर त्यासाठी सरकारची ही भार मोठी हातभार लागलेला आहे आणि त्या मानधनांवर ते जगतात.
0: आपण आता अशी आशा करूया की या वयस्कर झालेले आहेत, वृद्ध झालेले आहेत, कदाचित त्या नाचू शकणार नाहीयेत, आता आयुष्यभर त्यांनी सेवा केली आहे लोककलेची, परंतु तुमच्या शिबिरांमधून नवनवीन कलावती येतील आणि त्या शिक्षण घेऊन आणि अगदी अत्यंत मोठ्या लोकांकडून शिक्षण घेऊन येत आहेत, ज्ञानी लोकांकडून शिक्षण घेऊन येत आहेत, तेव्हा पुन्हा एक लावणीचा काळ येईल की ज्याच्यामधून परत लोककला समृद्ध होईल, नाही का?
1: म्हणूनच आता महाराष्ट्र शासनाचे मी आभार मानते की यावर्षी त्यांनी उपक्रम जो चालू केला तो अगदी स्तुत्य उपक्रम आहे, यातून पुढेही त्यांनी त्याचा बोध घ्यावा आणि आम्हाला प्रोत्साहन द्यावं की जे लोककला खरोखर मनापासून जतन करण्यासाठी काही कार्य करतात त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि पुढे बघूया आता पारंपरिक लावणी जतन करण्यासाठी अजून.
0: खूप खूप धन्यवाद तुम्ही आज मुलाखत दिल्याबद्दल आणि लावणी शिबिरात.
1: सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते की मला त्या रेडिओवर मुलाखत देण्याची संधी दिलीत आपण.
0: धन्यवाद शैलताई, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार, नमस्कार.
0: आपण ऐकत होतो शैला खांडगे यांची मुलाखत.